0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, श्रावण शुद्ध तृतीया, अर्थात 15 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। आपल्या भारत देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ पारतंत्र्यातून किंवा परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून सुटका होणं नव्हे, तर कोणत्याही भीतीशिवाय जगणं, स्वतःचे विचार मांडणं आणि आत्मसन्मानाने आणि जबाबदारीने आपलं जीवन जगणं हा आहे। आपल्या भारताच्या या सनातन भूमीत आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबर देव, देश आणि धर्म या संदर्भात कर्तव्यांची आणि सामाजिक मूल्यांची जाणीव असणं, कोणत्याही दबावाविना आपलं सारासार विवेकपूर्ण मत व्यक्त करण्याचं आणि निर्णय घेण्याचं सामर्थ्य, तसंच भेदभाव, असमानता आणि पूर्वग्रहांपासून मुक्त वातावरणात जगणं, जुन्या जाचक रूढी आणि मानसिक गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करणं म्हणजे स्वातंत्र्य आहे। आज मधुस्रव तृतीया आहे। अश्वत्थ मारुती पूजनाचा आजचा दिवस आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। श्रीमद भगवद्गीता आणि स्वातंत्र्य यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि आध्यात्मिक तत्वज्ञानात अत्यंत सखोल आहे। भगवद्गीतेने लोकांना अंतर्गत म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक, तसंच बाह्य म्हणजे राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा स्वातंत्र्यासाठी दिल्या। लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीता रहस्य या ग्रंथातून गीतेचा कर्मयोग लोकांसमोर मांडला। गीता अकर्मण्य किंवा नशिबावर अवलंबून राहायला शिकवत नाही, तर कर्तव्यासाठी लढायला शिकवते हा संदेश लोकमान्य टिळकांनी दिला। क्रांतिकारक खुदिराम बोस, भगत सिंग आणि चापेकर बंधू यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत फासावर जाताना गीतेचा आधार घेतला। देशसेवा हाच त्यांचा स्वधर्म बनला होता। फलाची आशा न ठेवता अन्यायाविरुद्ध लढणं म्हणजेच धर्मयुद्ध हे त्यांनी स्पष्ट केलं। भगवद्गीतेनुसार खरं स्वातंत्र्य म्हणजे इच्छा, अहंकार, भीती आणि क्रोध अशा विकारांपासून मुक्ती। इंद्रियांवर ताबा मिळून स्वतःच्या मनाचा राजा होणं म्हणजेच खरं स्वराज्य आणि आत्मानुभूती आहे।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 15 ऑगस्ट. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे.

वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकलं असं समजावं. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असं समजलं म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्न येत नाहीत. भगवंताचं म्हणून कोणतंही काम केलं म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचं काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसंच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचं चुकतं. मी जे नाही ते व्हावं यात सुख आहे असं वाटतं. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झालं म्हणून रडत बसतो, याला काय करावं? जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही. परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचं अनुसंधान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। दाजी शास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसहित कोकणातून अक्कलकोटला आला होता। स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला। स्वामींची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावलं रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले। ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितलेली नव्हती, तो फक्त मूकपणे स्वामींची सेवा करीत होता। त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती। एक दिवस सकाळी दाजीशास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता। त्याची पत्नी स्वामींचे चरण धूत होती। इतक्यात अक्कलकोटाजवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या तीन मुलांना घेऊन आला आणि स्वामींचं दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला। तो दारिद्र्याने गांजला होता, खायला अन्न नव्हतं। स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे दोन घास पोटात पडतील ह्या हिशेबाने तो तेली आला होता। स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली, लिंबे इकडे ये, तेल्याबरोबर आलेली ही तीन मुले तुझीच आहेत। पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस, त्या मुलांना जवळ घे। स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली, परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आलं। मुलं सुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली। तो वृद्ध तेली आनंदाने बहरून आला, कारण त्याच्या बायकोचं नाव तर लिंबाच होतं। शेवटच्या मुलाच्या बाळंतपणात लिंबा मरण पावली होती। ही तीनही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती, परंतु उफाळून आलेलं ब्राह्मण पत्नीचं पुत्र प्रेम सुद्धा अपूर्व होतं। मग स्वामी म्हणाले, लिंबे तू ह्या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा। घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास, तो तू तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक, म्हणजे त्याचं जन्माचं दारिद्र्य संपेल आणि तुला सुद्धा पुत्र होईल। स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या घरी गेले। ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणलं आणि आश्चर्य म्हणजे तिथे धनाने भरलेला मातीचा घट होता। स्वामींचे शब्द सत्य ठरले। मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आले, स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेले। थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला। स्वामींनी दोघांचंही दुःख हरण केलं होतं। स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोट भर घुमू लागला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, दुःख आणि संकट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेली असतात, त्यापुढे माणसाला काही सुचत नाही। खूप वेळेला मग वाटतं की आयुष्य संपलं तर बरं होईल, ह्यावर उपाय काय? एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कोणालाच वाचता येत नाहीत, फक्त संत पुरुषच त्या रेषा वाचू शकतात। म्हणून त्यांनाच शरण जावं, तरच दुःखाला विराम मिळतो। संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात, नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करतं, म्हणून नामस्मरण करा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिव महिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिव महिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिव महिमा.

श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा, राजा कल्माषपादाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला। मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारलं म्हणून सूडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली आणि त्याला आपलं पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली। पुढे वसिष्ठ ऋषी नृपभेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढलं। ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला, तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला। राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवलं, पण तो केव्हाच पळाला होता। तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजांनी त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतलं, पण पट्ट राणी मदयंतीने त्याला परावृत्त केलं। राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकलं, त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद असं नाव पडलं। सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला। ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणाला खाऊन टाकलं, म्हणून त्याच्या पत्नीने म्हणजे ब्राह्मणीने त्याला, तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला। त्यानंतर ती सती गेली। शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं। या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केलं। पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचं दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावं अशी विनंती केली। तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली। त्या क्षेत्राचं महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण जागरण आणि पूजन कसं घडलं आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली, त्याविषयीच्या समग्र हकीकती सांगितल्या। गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्री क्षेत्र गोकर्णास गेला आणि तिथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला आणि अंती शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 3रा अध्याय श्रवण केला. आता 3र्या अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा अध्याय रोज वाचावा, भूतबाधा नाहीशी होईल. याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र, अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन, भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 33वा श्लोक आपण पाहणार आहोत. वसे मे रुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ह्याच्यामध्ये देखील एक पुराणातली कथाच आहे. ती आपण असे पाहत, तिसरा चरण जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलं आहे ते बघा. चिरंजीव केले जनी दास दोनी. आता हे दोन दास कोण? तर ते असं म्हटलेलं आहे, विभीषण आणि हनुमंत. ह्या दोन दासांचा त्यांनी उद्धार केला. एवढंच नव्हे तर त्यांना चिरंजीव केलं, ते अमर झाले. आजसुद्धा आपण जर म्हटलं परमभागवत कोण, तर त्याच्यामध्ये नावं येतात. किंवा तुकवानी म्हटलंय शरण शरण हनुमंता, आज आली रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू तत्पर. तुका म्हणे वीरा अंजनी चिया कुमारा. भक्ती शिकायची असेल तर हनुमंतांकडून शिकावी असं म्हटलेलं आहे. असा हा रामभक्त आहे. समर्थ देखील म्हणतात एका ठिकाणी, रामभक्त जे आहे तयामध्ये मी किंकर. जे मोठे मोठे रामभक्त होऊन गेले त्याच्यामध्ये मी साधा आहे, सामान्य आहे. म्हणून भक्ती किती प्रमाणात असू शकते आणि किती पातळीवरती आहे हे बघण्याजोगं, ह्यांच्याकडे बघावं. जसं हनुमंतांच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे दोनच कामं, रामचंद्रांनी काही सांगितलं तर ते सेवा कार्य करायचं, नसेल तर रामचंद्रांच्या चिंतनात ध्यानस्थ बसायचं. याकरी तिसरं त्यांना माहीत नाही काही. म्हणजे काम करत असताना देखील, कोणतंही कार्य पार पाडत असताना देखील ते रामचंद्रांनी सांगितलेलं आहे, त्यांचं आहे म्हणून करायचं आहे हा भाव आहे. आणि जेव्हा काही कार्य समोर नसेल तेव्हा त्यांच्याच चिंतनात बसायचं आहे. किंवा अशी एक गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्यांना सगळं दिलं लंकेहून परत आल्यानंतर, अनेक भक्तांना अनेक वानरांना त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना बक्षिसं दिली, सत्कार केले सगळ्यांचे, हनुमंताला काही दिलं नाही. तेव्हा प्रश्न आला, ह्यालाच काही दिलं नाही? हनुमंत बसले होते, त्यांना काही नकोच होतं, मुळे अपेक्षाच नव्हती काही. आपल्याला वाटतं पण निरपेक्ष होणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे. काही ना काहीतरी लहान मोठी अपेक्षा ही असतेच. मला काही नको असं जरी म्हटलं तरी कुठेतरी थोडी अपेक्षा असते. निरपेक्ष, पूर्णपणे स्वच्छ असं अंतःकरण असणारा भक्त मिळणं फार कठीण. हनुमंत त्यापैकी एक होते. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की चिरंजीव केले जनी दास दोनी असं म्हणताना कुठे चिरंजीव केले ते पहिल्या दोन चरणात सांगितलंय. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. ही सृष्टीची लीला जी भगवंतानी रचलेली आहे त्याच्यात काय काय आहे बघा. वसे मेरू मांदार, मेरू पर्वत हा कसा आहे तर स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ या सर्वांच्या ठिकाणी असलेला हा सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात. मेरू पर्वत आहे आणि दुसरा आहे तो मांदार आहे. तर तो मांदार पर्वत म्हणजे ज्या वेळेला समुद्रमंथन, अमृतमंथन झालं तर त्यावेळेला रवी या मेरू पर्वताची रवी केलेली होती. त्यामुळे हे मेरू मांदार हे जे आहेत आणि त्याच्या जोडीनं शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चंद्र सूर्य नाना ग्रह नक्षत्र आणि मेघमाला म्हणजे वर्षाव करणारा मेघ, हे सगळं ज्या सृष्टीवर आहे तोपर्यंत हे दोघंजणं भक्त जे आहेत हे चिरंजीव होऊन राहणार आहेत. जे कालावधी बघा किती सांगितलेला आहे तो असं सांगितलं आहे की जोपर्यंत हे सगळं सृष्टीवर चाललेलं आहे, मेरू मंदार पर्वत आहे, चंद्र सूर्य उगवत आहे, तारांगण आहेत आणि वर्षाव होतो आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चिरंजीव केले जनी दास दोन्ही चिरंजीव केलेले. आता ह्या दोन दासामध्ये सुद्धा फरक आहे. आपण म्हणतो भगवत भक्त असतात सगळे, पण पुन्हा प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. तसं ह्या ठिकाणी सुद्धा हे दोन प्रकारचे भक्त आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की आपलं कार्य जे चालू आहे, एक प्रवृत्तीपर असतात, एक निवृत्तीपर असतात. प्रवृत्तीपरमध्ये जे काही आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे, ते जे कार्य आहे ते कार्य पुढं चालू ठेवायचं काम करणारी काही मंडळी असतात, आणि काही स्वतःपुरता उद्धार करून आपल्या ठिकाणी शांतपणे बसणारी मंडळी असतात. म्हणून काहींनी ह्याचा अर्थ करताना असा केलेला आहे की हनुमंतांच्या पुढे कार्य होतं त्यामुळे ते कार्य करत राहिले, आणि विभीषणाला राज्य दिल्यावर तो शांत प्रवृत्तीचे होते, आणि त्यामुळे हा भक्त आपलं राज्य आपलं काही काम असेल त्याच्यापुरतंच केलं. पण दोन्ही प्रकारचे भक्त भगवंतांना अपेक्षित असतात. त्या दोघांच्या भक्तीत कुठेही कमतरता नसते. त्यानंतर भगवंतांची कृपा त्यांच्यावर होते त्यातही फरक नसतो. पण त्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असे दोन असतात. पण भगवंतांनी दोघांचाही उद्धार केलेला आहे, आणि जोपर्यंत या अवनी तलावर या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते चिरंजीव होऊन राहिलेले आहेत. म्हणून उपेक्षी कदा, म्हणजे ह्या ठिकाणी हा प्रवृत्तीपर आहे म्हणून त्याचा फक्त आपण उद्धार करायचा, आणि हा नुसतंच काही करत नाही म्हणून त्याचा उद्धार करायचा नाही, असं नाही. त्याचं कारण अंतर्यामी जी भक्तीची भावना आहे ती दोन्ही ठिकाणी एकच आहे. एक प्रकृती वेगळी आहे आणि त्याप्रमाणे प्रकृतीनुसार ती काम करत जाणार. पण तशी जी काम करत गेली तरी दोन्ही माझे भक्तच आहेत. जसं एकाच आईची दोन तीन मुलं असली काय असतील तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल. ते एखाद्याला डॉक्टर करेल, एखाद्याला वकील करेल, एखाद्याला इंजिनियर करेल, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे. पण प्रेम सर्वांच्यावर सारखंच असणार. तसं भगवंताच्या ठिकाणी जे दास जे आहेत त्याच्याबद्दल त्यांची जी कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, हा सारखाच असतो. ते कोणाची उपेक्षा करत नाहीत. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथगीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोतेहो नमस्कार, मी विनिता पिंपळखरे अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आपल्याकडे मला वाटतं आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे ना, कळेल रेम, तुम्ही नेहमी ते घेता, हस कहल रेम सकल रेम, तर ते काय आहे नेमका, तो मंत्र आहे का?
4: तो मंत्र आहे. आणि शंकराचार्यांनी श्री विद्या त्यांच्या ज्या सौंदर्य लहरीमध्ये दिलेली आहे ती आज आता प्रचलित आहे. तर श्री यंत्र जे आहे आणि त्याची जी विद्या म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ती त्या सौंदर्य लहरीमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तर श्री विद्येमध्ये त्यांनी देवीचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये हा मंत्र आहे, कये इल रिम हस कहल रिम सकल रिम. रिम हा कायनेटिक एनर्जीचा बीज मंत्र आहे, तो जोडलाय कशाला, क ए इल ह स कहल स कल, हे जर सगळे शब्द एकत्र केले तर कैलास असा त्याचा उच्चार करते. तर कैलासाचं ते वर्णन आहे आणि त्याच्यावरती तत्वाच्या शेजारी बसलेली ती त्रिपुर सुंदरी माता तिचं वर्णन आहे ते.
3: अरे वा.
4: हा, रिम हे देवीचं बीजाक्षर आहे किंवा तो बीज मंत्र आहे. रिम हे सगळ्या गोष्टींमधली जी निगेटिव्हिटी आहे त्याचा विध्वंस करणारी शक्ती आहे. म्हणून आपल्या

0: म्हणजे आपण आता जर एखादा दगडाचा पर्वत ज्याच्यावरती बर्फ साठलेला आहे तो म्हणजे वडील आणि त्याची मुलगी. हे सगळं पुन्हा सिम्बॉलिक झालं. हिमालयामध्ये पर्वतावरती राज्य करणारा एखादा राजा आणि त्याला झालेली मुलगी म्हणून आपण ही कथा बघू शकतो. पण हिमालयामध्ये कैलासावरती आरूढ असलेली ती त्रिपुर सुंदरी शक्ती जी दुष्टांचं निर्दालन करते आणि धर्म प्रस्थापित करते, तर अशा या शक्तीचं आणि त्याचं तत्व जे आहे शिव यांचं वर्णन आपल्याला नाथांनी दिलेल्या गाण्यामध्ये पण दिसतं. ते गाणं आहे रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो.
1: तुम्ही ज्या गाण्याचा उल्लेख केलात
0: हो,
1: रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो,
0: हा,
1: आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे तीर्थक्षेत्र आहेत आणि तुम्ही म्हणालात ते सगळं आपल्या शरीरातच आहे
0: हो,
1: तर त्या गाण्याबद्दल आम्हाला जरा डिटेल ऐकायला आवडेल. आणि सुरुवातीला तुम्ही ते गाऊन दाखवलं तर अजूनच मजा.
0: हो नक्की. हे गाणं कुठे आणि कधी कसं आलं ते सांगितलंच मी तुम्हाला, आणि त्याची चाल पण त्यावेळेला किती सुंदर आली त्याचा मी फक्त मुखडा म्हणतो.
1: हा,

0: वा वा, खूप छान वाटलं. त्याचा अर्थ पण आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तीर्थस्थान असा जो उल्लेख केला, तर तीर्थ म्हणजे जल आणि स्थान म्हणजे ते जल जिथे आहे. तर या शरीराला स्थान म्हटलं, त्याच्या आतमध्ये 70% पाणी आहे.
0: हो,
1: तर शरीर हेच तीर्थस्थान आहे आणि त्या शरीरामध्ये वेगवेगळी तीर्थस्थान कशी आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
0: अगदी, नक्कीच आवडेल.
1: आपल्याला रुद्राक्ष माहिती आहे, त्याची जर फोड केली जे नाथांनी करून सांगितली की रुद्र अक्ष, तर रुद्र म्हणजे शिव, तुम्हारा अक्ष खोल दो, हे शिव तुझा तिसरा नेत्र जो आहे, परिपूर्ण ज्ञानाचा तिसरा अक्ष जो आहे तो उघड, आणि सतयुग से मेरी नाळ जोड दो, माझी जी नाळ आहे या भौतिक जगाला जोडली गेलेली आहे ती काढ, आणि सत्ययुग जे आहे परम सत्य त्याच्याशी माझी नाळ जोडून दे. म्हणजे तो सत्याचा प्रवाह माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, माझ्या अहंकारामध्ये येईल. आणि पुढे छान म्हटलंय की हर भी तुम हो हरी भी तुम हो, म्हणजे शिव विष्णू हे सगळं तूच आहेस, हर हरी ईश्वर सब भी तुम हो. तो ईश्वर जो काही परम ईश्वर आहे, कुठली वेगवेगळी तुम्ही नावं द्या, ब्रह्मा विष्णू महेश ईश्वर भगवान कार्तिकेय गणपती, हे सगळं जे मूळ तत्वातून आलंय त्याला शिव असं म्हणले, ते शिव तत्व तूच आहेस हे रुद्रा. तर क्यू लेते हो ऐसी परीक्षा, कलियुग से मेरी नाल तोड़ दो. मागे वारीच्या एपिसोड मध्ये म्हटलं, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. तर ही परीक्षा म्हणजे ते संकट आहे इथे जगण्याचं, आणि इथे जगताना जर भान नसेल, विवेक नसेल आणि आत्मज्ञानाच्या दिशेने, उत्थानाच्या दिशेने प्रवास नसेल, तर ती परीक्षा जी देतोय जगण्यामध्ये ती कलियुगाचाच द्योतक आहे. म्हणजे उत्थान झालं नाही तर सत्ययुगात जन्म घेऊन सुद्धा कलियुगातच राहतोय, तो कली मनामध्ये शिरलेला आहे अशी स्थिती आहे, त्याची नाळ तोडून टाक माझी, आणि सत्याची नाळ जी आहे आत्मज्ञानाची त्याला तू मला जोड. आता इथून गंमत येते, गोमुख भ्रूमध्य से निकल कर रुद्र प्रयाग विशुद्ध से जाती. गोमुख जे आहे ते भ्रूमध्य म्हणजे आपल्या दोन्ही

0: चक्रांमधून निघून रुद्रप्रयाग विशुद्ध से जाते. विशुद्ध जे चक्र
1: आहे
0: त्याला रुद्रप्रयाग म्हटलंय. हा, आणि तिथून ती जाते गुप्त काशी अनाहत होकर. अनाहत नाद हा हृदयामध्ये होतो. हृदय समुंदर मिलन है पाती. आता ही गुप्त काशी अशी काशी आहे. हा, अर्थात हे गाणं जेव्हा आलं तेव्हा यातली जी तीर्थस्थानं सांगितली आहेत त्याची मला काही माहिती किंवा आठवण पण नव्हती. आपण काशी ऐकलंय, गोमुख ऐकलेलं आहे, पण त्याचा शरीरामध्ये रेफरन्स काय आहे तो माहिती नव्हता. तर गुप्त काशी अनाहत होकर, अनाहत हे स्थान आहे हृदयाच्या तिथलं, तिथून जाऊन हृदय समुद्र मिलन है पाती. आपण म्हणतो हृदयाच्या समुद्रामध्ये इमोशन्स किंवा भावभावनांचा कोलाहल माजला, लाटा लाटा उसळल्या, हो का नाही, हृदयामध्येच लाटा उसळतात भावनांच्या, म्हणून त्याला हृदय समुंदर असं म्हटलं. तर गोमुखापासून ती निघून गंगा जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत आली. गंगा मैया यहा है बहती, इसमें मेरा स्नान करा दो, शुद्ध करा दो, शुद्ध करा दो, असं पहिलं कळवलं. तर ही जी गंगा गोमुखातून निघाली आहे ती हृदय समुद्रापर्यंत जाऊन तिचं मिलन झालेलं आहे. कुठे कुठे वळणं घेत ती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता इंद्रप्रयाग आहे, देवप्रयाग आहे, बरेच आहेत, पण त्यांनी इथे रुद्रप्रयाग म्हटलेले कारण रुद्राशी संबंधित ते गीत आहे, म्हणजे शिवाशी संबंधित. आणि गंगा कारण ती शिवाच्या जटेतनं वाहती, गंगेचा उल्लेख आहे, आणि तिचं धरतीवरती जे येणं अवतरण झालंय ते गोमुखातनं झालंय. आणि तिचं मिलन जे आहे ते फायनली हृदय समुद्रामध्ये होतं. ते हृदय समुद्र म्हणजे आज आपण बे ऑफ बेंगॉल म्हणतो, तिथे जाऊन ती त्याला मिळते. आणि त्याच्यात माझं स्नान तू मला घडव आणि शुद्ध कर, हे इंटरनल प्रोसेसचं कार्य करायला सांगितलंय. पुढे म्हटलंय हिम आलय कैलास शिखर और मानस ताल सब शीर्ष मे है.
1: ओ हो हो हो, किती किती वेगळं आहे आणि काय कल्पना आहे, म्हणजे काय ज्ञान आहे असं.
0: खरंय, आता हे बघितलं तर आपल्याला दिसेल की आपल्याही भारताच्या उत्तर दिशेला सगळ्यात पीक वरती हिमालयन रेंज आहे आणि तिथेच त्यालाच हिम आलय म्हटलंय, त्यामध्येच ते कैलास शिखर आहे. मानस ताल पण तिथेच उंची
1: वरती,
0: मानस सरोवर किंवा ताल म्हणजे तलाव, तिथेच आहे, सगळं उंचावरतीच आहे. ते आपल्या इथे पण सिम्बॉलिकली बघितलं तर डोक्यामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. गंगा मैया गोमुख बदरी और केदार इस मुख मे है, आपल्या तोंडामध्ये हे आहे गंगा मैया गोमुख बद्रीनाथ आणि केदारनाथ कुठे कुठे आहे ते सांगत आले. मंदाकिनी अलकनंदा का संगम है जहां रुद्र प्रयाग में, कंठ में मेरे वो ही बसा है मार्ग से होकर ऋषिकेश के हरि के द्वार हृदय में शुद्ध भाहा है. एका लाईन मध्ये त्यांची संपूर्ण जिओग्राफी दाखवली. जी शरीरामध्ये कुठे कुठे काय आहे ती सांगितली. हरिद्वार जे म्हणतो ते हृदयामध्ये, हे सगळं जे आहे ते कंठामध्ये प्रवासातनं हृदयापर्यंत जातं, पुन्हा ते त्यांनी दाखवलं. आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली तीर्थस्थान आहे ते सांगितलंय. ये बहाव जब गुप्त हुआ और काशी होकर इलाहाबाद से नस नस में मेरे फैल गई है, कर्म बहाकर ज्ञान दिलाकर मिलने जा रही शिवसागर को. जेव्हा तुम्ही तुमचा तिसरा नेत्र उघडाल आणि सतयुगाशी माझी नाळ जोडून द्याल आणि कलियुगाची माझी नाळ तोडाल तेव्हा मला गंगा मैयाचं दर्शन होईल आणि तिच्यात स्नान करून मी शुद्ध होईन आणि या सगळ्यांचं मला दर्शन होईल असं त्या गाण्यातनं सांगितलं. आणि ते गाणं यायच्या आधी मला ते शिवाचं दर्शन झालेलं होतं, जे मोठ्या जागेमध्ये मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली.
1: हे म्हणजे अलौकिकच गाणं आहे, म्हणजे कुठलाही कितीही प्रतिभावान इथला या प्लॅनेटवरचा माणूस असेल तर तो असा विचार करूच नाही शकणार.
0: नाही म्हणजे त्या निमित्ताने आपण स्वतःकडे बघून असं म्हणू शकतो की आपण सामान्य आहोत, कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेली गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. ओके, नाही आणि आपण जे म्हणतो की सामान्य माणसाला भौतिक प्रगती आणि सुख इथपर्यंतच त्याचा विचार मर्यादित असल्यामुळे त्याला या गोष्टी कदाचित कळणार नाही किंवा या विद्वत जड असतील किंवा त्याच्या आवाक्यातल्या नसतील, तर असं नाहीये. प्रत्येकामध्ये परमतत्व आहेच ना.
1: हो हो,
0: फक्त त्याच्या जागृतीची इच्छा मनात पाहिजे, त्यासाठी समर्पणाची इच्छा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि कष्ट घेऊन सातत्याने साधना करून येणाऱ्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये सतत आतून स्थिर आणि आनंदी राहून त्यांनी त्याच्या जीवनाची मार्गक्रमणा केली पाहिजे.
1: अगदी बरोबर.
2: तर मगाशी जे रुद्र तुम्हारा या गाण्याचा मुखडा मी ऐकवला होता त्याचं पुढचं कडवं मी ऐकवतो.
1: हा,

0: वा खूप छान वाटलं. अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिकात्मकता तुम्ही समजावून सांगितलीत आम्हाला आणि ते नाथांचं गाणं म्हणजे तर खूपच कमाल होती. श्रोते हो, आज इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा, कारण कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही अशा गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया ललिता नामजोशी यांची गीतरचना. संगीत आहे केतन अत्रे यांचं आणि स्वर आहे विद्या करलगीकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, श्रावण शुद्ध तृतीया, अर्थात 15 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। आपल्या भारत देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ पारतंत्र्यातून किंवा परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून सुटका होणं नव्हे, तर कोणत्याही भीतीशिवाय जगणं, स्वतःचे विचार मांडणं आणि आत्मसन्मानाने आणि जबाबदारीने आपलं जीवन जगणं हा आहे। आपल्या भारताच्या या सनातन भूमीत आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबर देव, देश आणि धर्म या संदर्भात कर्तव्यांची आणि सामाजिक मूल्यांची जाणीव असणं, कोणत्याही दबावाविना आपलं सारासार विवेकपूर्ण मत व्यक्त करण्याचं आणि निर्णय घेण्याचं सामर्थ्य, तसंच भेदभाव, असमानता आणि पूर्वग्रहांपासून मुक्त वातावरणात जगणं, जुन्या जाचक रूढी आणि मानसिक गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करणं म्हणजे स्वातंत्र्य आहे। आज मधुस्रव तृतीया आहे। अश्वत्थ मारुती पूजनाचा आजचा दिवस आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। श्रीमद भगवद्गीता आणि स्वातंत्र्य यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि आध्यात्मिक तत्वज्ञानात अत्यंत सखोल आहे। भगवद्गीतेने लोकांना अंतर्गत म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक, तसंच बाह्य म्हणजे राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा स्वातंत्र्यासाठी दिल्या। लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीता रहस्य या ग्रंथातून गीतेचा कर्मयोग लोकांसमोर मांडला। गीता अकर्मण्य किंवा नशिबावर अवलंबून राहायला शिकवत नाही, तर कर्तव्यासाठी लढायला शिकवते हा संदेश लोकमान्य टिळकांनी दिला। क्रांतिकारक खुदिराम बोस, भगत सिंग आणि चापेकर बंधू यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत फासावर जाताना गीतेचा आधार घेतला। देशसेवा हाच त्यांचा स्वधर्म बनला होता। फलाची आशा न ठेवता अन्यायाविरुद्ध लढणं म्हणजेच धर्मयुद्ध हे त्यांनी स्पष्ट केलं। भगवद्गीतेनुसार खरं स्वातंत्र्य म्हणजे इच्छा, अहंकार, भीती आणि क्रोध अशा विकारांपासून मुक्ती। इंद्रियांवर ताबा मिळून स्वतःच्या मनाचा राजा होणं म्हणजेच खरं स्वराज्य आणि आत्मानुभूती आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. यस्य निर्वासनं बोधः स जीवन्मुक्तम् उच्यते. जीवन्मुक्त माणसाची व्याख्या करताना शुकाचार्य म्हणतात, ज्यांचं अंतःकरण हे निर्वासन झालेले, कुठल्याही प्रकारची वासना ही अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. वासना जर कुठली असेल तर केवळ हरिनामाची वासना आहे, हरिभक्तीची वासना आहे. वासना ही झाली हरिरूप. हरिभक्तीची वासना ज्यांची झालेली आहे तो मनुष्य म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणून महापुरुष संशय तिसरी गोष्ट अत्यंत दुर्लभ म्हणजे महापुरुषांचा सत्संग ही अत्यंत दुर्लभ संगती. महापुरुषांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्य काय करतो, त्या संत महात्म्यांची सेवा करतो. सेवा धर्मो परम गहनो योगिनामप्यगम्यः. सेवा ही अत्यंत योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योगी लोक सुद्धा संत महात्म्यांची सेवा करतात. पुढे पुलस्त्य महर्षी भीष्माचार्यांना सांगतात की बाबा, सकाळी तुला सांगितलं होतं धन कसं मिळवावं, न्याय मार्गाने धन मिळवावं, आणि अन्यायाने मिळवलेलं धन हे कसं संपूर्ण कुलाचा नाश करतं याची कथा तुला सांगितली. तेव्हा परीक्षितीने जो मुकुट धारण केला होता तो मुकुट हा जरासंधाचा होता. तेव्हा या भीष्माचार्यांनी जरासंधाचं आख्यान पुलस्त्यांच्याकडनं ऐकलेलं. पुढे या रघुवंशामध्ये च्यवन महर्षींची कथा आलेली. या रघुवंशामध्ये शरीयाती नावाचा राजा होता, आणि त्या शर्यतीला वाटलं हे आज आपण मुर्ग्या करण्याकरता अरण्यात जावं. म्हणून त्यांनी सैनिकाला बरोबर घेतलेले, आपली कन्या सुकन्या तिला बरोबर घेतलेले, आणि शर्यती जर कुठे गेली असेल तर वनामध्ये गेलेली. वनामध्ये गेल्यानंतर ही सुकन्या एक सुंदर सरोवर दिसलेले, सरोवराच्या भोवती एक सुंदर उपवन दिसलेले, त्या उपवनामध्ये एक वारुळ दिसले. ज्या वारुळाला दोन छिद्र आहेत आणि त्या वारुळामधून एक ज्योतीचा प्रकाश बाहेर येतोय. तेव्हा या सुकन्याला वाटलं की या वारुळामध्ये काय आहे, काय आहे हे पाहावं. म्हणून या सुकन्याने जरी काय केलं असेल, एक काटा घेतलेला आहे आणि तो काटा त्या छिद्रामध्ये घातलेला आहे. छिद्रामध्ये घातल्यानंतर त्या छिद्रामधून जी ज्योत बाहेर येत होती ती ज्योत त्या ठिकाणी शांत झालेली आणि त्या छिद्रामधून रक्त बाहेर यायला लागले. तेव्हा पृथ्वीवरचा वायू एकदम स्तब्ध झालेला आहे. लोकांची विसर्जनाची क्रिया ही अत्यंत स्तब्ध झालेली. तेव्हा या चव्हाण शर्यतीला काही कळेना, एकदम वायू कसा स्तब्ध झालेला आहे. तेव्हा शर्यतीने सैनिकांना पाठवलं आणि सैनिकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा वारुळातून रक्त असरा होतो. तेव्हा ही सुकन्या भीत आपल्या वडिलांच्याकडे आलेली आणि घडलेला अपराध वडिलांना सांगितलेला आहे. तेव्हा वडिलांनी सैनिकाच्या द्वारे ते वारुळ बाजूला केलेले त्या वारुळामध्ये छवन महर्षी तपश्चर्या करत होते. अस्थिमय देह शिल्लक होता. अनेक वर्ष तपश्चर्या चाललेली होती. डोक्यावरची केस पांढरी झालेली होती. तेव्हा छवन महर्षींच्याकडे पाहिलं तेव्हा हा शर्यती राजा शर्यती अत्यंत थरथर कापायला लागले. शर्यतीने महर्षींना साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा शर्यतीने विचारलं की महाराज आपण कोण आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं चवन महर्षी म्हणतात तो चवन महर्षी मी आणि अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या करतोय पण आज तुझ्या मुलीच्या कृत्यामुळे माझ्या तपश्चर्यामध्ये भंग झालेला आहे. या चवन महर्षींचे डोळे फुटलेले अंध झालेले त्याच्या सुकन्याने टोचलेला काटा हा चवन महर्षींच्या डोळ्याला लागलेला. तेव्हा शर्यतीने चवन महाराजांना नमस्कार केले. चवन महर्षी नमस्कार केले. महाराज तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. ते म्हणले बाबा आता मला तपश्चर्या करायची. आता जी काय तुझी कन्या आहे त्या कन्येचा विवाह माझ्या बरोबर व्हावा जेणेकरून परत मला तपश्चर्या करता येईल आणि ही माझ्या सेवेमध्ये राहील जेणेकरून पुन्हा माझ्या तपश्चर्येमध्ये कुठल्याही प्रकारचा भंग होणार नाही. तेव्हा राजा शर्यतीच्या डोळ्यासमोर काजवी चमकायला लागलेली. 16 वर्षाची अत्यंत सुकुमार असणारी सुकन्या आणि 80-82 वर्षाचे अत्यंत जर्जर असणारे म्हातारे असणारे चवन महर्षी यांच्या दोघांचा विवाह कसा हवा. पण तेव्हा सुकन्याने ऐकलं, चवन महर्षींची इच्छा ऐकली आणि सुकन्याने आपल्या वडिलांना सांगितलं, शर्यती महाराजांना सांगितलं की महाराज मला सुद्धा भोग कुठल्याही प्रकारची भोग भोगण्याची इच्छा राहिलेली नाही. आता कारण आज माझ्या हातून महर्षींचा अपमान झालेला आहे. तर इथून पुढचं जीवन मी या महर्षींच्या सेवेमध्ये घालेल म्हणून या सुकन्याने जरी काय केलं असेल तर वडिलांना मुख संमती दिलेली, महाराज तुम्ही आमच्या दोघांचा विवाह करून द्यावा. शर्यतीने चवन महर्षींना आणि सुकन्याला बरोबर घेतलेले आणि त्यांचा विवाह लावून दिलेला आहे. विवाह लावून दिल्यानंतर तपस्येचा वेश धारण केलेला आहे सुकन्याने. चवन महर्षींची अनेक वर्ष तपश्चर्या केलेली. गंगेवरतून पाणी आणावं. शिवन महर्षी पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती 3 वाजता उठत असेल. या सुकन्या पती उठण्याच्या आधी पत्नीने उठलं पाहिजे हा पतिव्रतेचा धर्म आहे. म्हणून ही सुकन्या 2:30 पहाटे 2:30 उठायची आणि संपूर्ण आश्रमाची झाडलोट करायची. महर्षी संध्याला बसायच्या आधी त्यांचं आसन लावून ठेवायचं. त्यांची ताम्रपात्र स्वच्छ करून द्यायची. अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आणि तपश्चर्यानी त्या सुकन्याचा देह सुद्धा अत्यंत सुकुमार असणारा देह तेजस्वी दिसायला लागलेला आहे. पण शरीर कांती ही अत्यंत निश्चय झालेली आहे. शरीर कृशी झालेलं आहे. कारण आजपर्यंत राजविलासी जीवन जगलेलं होतं या सुकन्याने आणि अरण्यात राहायचंय. ऋषींच्या तपश्चर्येमध्ये आपली ऋषींची सेवा करायची. ऋषींच्या आश्रमामध्ये जे काय येईल ते खाऊन आपलं जीवन चालवायचं. कंदमुळं फळं खायची. कारण आज अन्नमय देह आहे आणि या ऋषींच्या आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न मिळेन. देह कृश व्हायला लागलेलं आहे. गंगेवरतून जेव्हा पाणी भरायला लागायची तेव्हा पायात पाय घुटवळून 10-10 खाली बसायची. पुन्हा डोक्यावरची घागर खाली ठेवायची. आणि एके दिवशी ही सुकन्या त्या ठिकाणी एकदम पडलेली आणि पडल्याचा आवाज या चवन महर्षींना आलेला. तेवढ्यात आकाशातून गंधर्व त्या ठिकाणी जात होते. त्या गंधर्वांच्या बरोबर देवांचे वैद्य म्हणजे अश्विनी कुमार हे देवांच्या बरोबर निघालेले. तेव्हा अश्विनी कुमारांनी विचार केला, समोर एक आश्रम दिसतोय त्या आश्रमात आपण जावं आणि ऋषींचे दर्शन घ्यावं अशा प्रकारचा विचार या अश्विनी कुमारांनी केलेला आहे. आणि आश्रमात येऊन पाहतोय त्या ठिकाणी विचित्र अवस्था म्हणजे अत्यंत सुकुमार असणारी ही सुकन्या देह अत्यंत जर्जर झालेलं आहे. शरीर कृशी झालेलं आहे आणि अत्यंत वयोवस्था असणारे चवन महर्षींच्याकडे पाहिलं. त्यांनी विचारलं त्या सुकन्याला, बाई हे महर्षी कोण. तेव्हा या सुकन्याने सांगितलं की महाराज हे चवन महर्षी माझे पती आणि मी त्यांची पत्नी, त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या तपश्चर्येमध्ये सहाय्य करणारी मी त्यांची पत्नी. तेव्हा या अश्विनी कुमारांच्या मनामध्ये कन्येबद्दल अत्यंत मोह उत्पन्न झालेला आहे, दया उत्पन्न झालेली. तेव्हा देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनी कुमारांनी जर काही केलं असेल तर महाराजांना शरण गेलेले. महाराजांना शरण गेल्यानंतर या अश्विनी कुमारांनी महर्षींना विचारलं, बाबा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. सुकन्याला विचारलं, भाई तुला जे काय पाहिजे असेल ते मागून घे. तेव्हा सुकन्याने सांगितलं की महाराज, माझ्या पतिराजांची दृष्टी परत यावी आणि माझ्या पतिराजांना पुन्हा तारुण्य प्रदान करावं. तेव्हा या अश्विनी कुमारींनी तथास्तु म्हणून एक अंजन घेतलेले आणि ते अंजन या चवन महर्षींच्या डोळ्यात घातलेले. त्या अंजनामुळे या चवन महर्षींना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आणि सतेज देह धारण केलेले या चवन महर्षींनी. तेव्हा चवन महर्षींनी देह धारण केल्यानंतर या चवन महर्षींनी अश्विनी कुमारांच्याकडे पाहिलेले. अश्विनी कुमारांना सांगितलं, बाबा तुमच्यामुळं आज मला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली. तेव्हा कुमारांना तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागून घ्या. तेव्हा या अश्विनी कुमारांनी सांगितलं की महाराज, इंद्रांनी आमचा यज्ञामधला हवीर द्रव्य हे आम्हाला मिळू देत नाही. इंद्रांनी हवीर द्रव्य परत घेतलेले, यज्ञातला भाग आम्हाला परत प्राप्त व्हावा अशा प्रकारची इच्छा या अश्विनी कुमारांनी चवन महर्षींच्या जवळ प्रकट केलेली. तेव्हा चवन महर्षींनी राजा शर्यतीला बोलवले आणि शर्यतीला बोलून त्या ठिकाणी एक यज्ञ आरंभ केलेला आहे. सोमयाग आरंभ केलेला आहे आणि त्या सोमयागामध्ये जेव्हा इंद्राला आहुती दिलेली, इंद्राला आहुती दिल्यानंतर इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे. आहुती ग्रहण करण्याकरता इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि इंद्राला सांगितलं, बाबा तू आजपर्यंत तुझ्या यज्ञामध्ये जे हे अश्विनी कुमार आहेत त्यांचा हवी द्रव्य त्यांना परत मिळावं अशा प्रकारची इच्छा मी तुझ्या ठिकाणी प्रकट करतोय. म्हणून या शर्यतीने इंद्राला नमस्कार केलेला आहे. तेव्हा इंद्रांनी या शर्यतीचा भाव पाहिलेला आहे आणि इंद्र प्रसन्न होऊन पुन्हा या गंधर्वांना, या अश्विनी कुमारांना त्यांचा हवी द्रव्य हवीर भाग हा त्यांना देण्याचं ठरलं. पुन्हा या चवन महर्षींच आणि सुकन्याचा विवाह जीवन आयुष्य आहे, वैवाहिक जीवन आहे ते सुखाने चाललेलं आहे. भीष्माचार्य पुलस्त्यांना अनेक तीर्थांचं वर्णन करून सांगतायत. तीर्थयात्रा, यज्ञयागादिक कर्म, देवपूजा, अतिथीचा सत्कार, अतिथीपूजा, या सगळ्या गोष्टी अंतःकरणात भक्तीचा उदय व्हावा, भक्ती अंतःकरणात प्रादुर्भूत व्हावी. जोपर्यंत भक्ती अंतःकरणात होणार नाही, उत्पन्न होणार नाही, तोपर्यंत या सर्व गोष्टी व्यर्थ. भक्ती ही सुद्धा तीन प्रकारची सांगितली शास्त्रांनी. एक सात्विक भक्ती, दुसरी तामस भक्ती आणि तिसरी राजस भक्ती. सात्विक भक्ती म्हणजे काय? परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली भक्ती ही सात्विक भक्ती, जी प्रल्हादाने केलेली, परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली. म्हणून प्रल्हाद चरित्रात नवभक्ती सांगितलेली आणि ती प्रल्हादाच्या माध्यमातूनच या पृथ्वी तलावरती अवतरित झालेली. पहिली भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविधा भक्ती सांगितलेली. दुसरी भक्ती ही राजस भक्ती, कुठल्या तरी संपत्तीच्या इच्छेने, धनाच्या इच्छेने, ऐश्वर्याच्या इच्छेने केलेली भक्ती ही राजस भक्ती, जिच्या मागे काहीतरी स्वार्थ आहे. आणि तामस भक्ती म्हणजे जी अंतःकरणात अहंकार ठेवून केलेली भक्ती, मनात ईर्ष्या ठेवून केलेली भक्ती, कुणाचा तरी नाश करण्याकरता केलेली भक्ती. हिरण्यकशिपू सुद्धा भक्ती करत होता. हिरण्यकशिपू सारखी तपश्चर्या तो कोणी केलेली नाही, ज्याचा केवळ अस्थि मात्र देह शिल्लक आहे. हिरण्यकशिपूची भक्ती ही आहे तामस भक्ती, परमेश्वराच्या नाशाकरता केलेली भक्ती. परमेश्वर जेव्हा भक्तावरची कृपा करतो तेव्हा हा कुठल्या कुळातला याचा विचार करत नाही. राक्षसांच्या वरती कृपा करतोय, संत महात्म्यांच्या वरती कृपा करतो. म्हणून म्हणतात ज्याचे भगवंत ज्याच्यावर कृपा करतो, मुकं करोती वाचालम, ज्याच्यावर भगवंताची कृपा होती तो मुका सुद्धा बोलायला लागेल. पंगुम लंघयती गुरुम, एखादा लंगडा मनुष्य एखादा पांगडा मनुष्य सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो. परमेश्वराची ज्याच्यावर कृपा आहे त्याला असाध्य जीवनात असाध्य असं काही नाही. व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमु तत्र रूपमधिकम किं तत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलैर नतु गुणैर भक्ति प्रियो माधवः. त्या भक्ताजवळ त्या व्याधाजवळ ज्या व्याधाने भगवंताला पहिल्यांदा ज्या व्याधाच्या हातून भगवंताचा वध घडलेला आहे पण भगवंतानी पहिल्यांदा व्याधाला मुक्त केलेले त्या व्याधाच्या वरती कृपा केलेली त्या शिकाऱ्याच्या वरती कृपा केलेली त्या व्याधाचं काय आचरण होतं तो काय ब्रह्मकुळात जन्म घेतलेला होता ज्याने कधी स्नान संध्या कर्म केलेलं नाही त्याचे आचरण काय नव्हतं पण भगवंतानी त्याला मुक्त केले. पशुयोनीत असलेल्या गजेंद्राला मुक्त केलेले जो गजेंद्र आजपर्यंत मी म्हणजे माझं शरीर आणि माझ्या संबंधी असलेले सगळं काही माझं मुलांच्या वरती आसक्ती ठेवलेली पत्नीच्या वरती आसक्ती ठेवलेली पण अंतकाळी या गजेंद्राचा जेव्हा अंतकाळ आलेला आहे नकरांनी जेव्हा या गजेंद्राचे पाय धरले नकर स्वस्थान मासाद्य गजेंद्र करशती त्या मगरांनी या गजेंद्राचे पाय धरलेले मृत्यूने गजेंद्राचे पाय धरलेले तेव्हा हा गजेंद्र सगळ्यांच्याकडे पाहतोय मुलाबाळांच्याकडे पाहतोय अंतकाळी माझं कोणी रक्षण करेल का कारण आजपर्यंत मी ज्यांना माझं मानलेलं होत पत्न्यांच्याकडे पाहतोय एकही पत्नी मृत्यूकाली संरक्षण करत नाही तेव्हा या गजेंद्राच्या मनामध्ये भक्ती निर्माण झालेली परमेश्वराविषयी बाबा आजपर्यंत मी माझं माझं म्हणत होतो पण अंतकाळी माझं कोणी नाही अंती जाशिले एकल प्राण्या माझे माझे म्हणून तेव्हा या गजेंद्राने अंतकाळी त्या सरोवरातलं कमल घेतलेले आणि भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित केलेले हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हरे कान नाक डुबने लागे हरी हरी पुकारे. जेव्हा या गजेंद्राच्या नाकाडोळ्यात पाणी चाललेले तेव्हा या गजेंद्राने अंतकाळी काय केलं असेल तर परमेश्वराचं स्मरण केलेले अंतिमती सागतीही अंतकाळी जी बुद्धी असते अंतकाळी जशा प्रकारची वासना असते त्याच प्रकारच्या वासनेने मनुष्य दुसऱ्या जन्मामध्ये जन्म घेतो. तेव्हा पशुकुळात असलेल्या या गजेंद्राला गजेंद्राचं सुद्धा भगवंतांनी मुक्त केलेली भगवंतांनी गजेंद्राच्या वरती कृपा केलेली. का जातीर विदुरस्य यादव पते आता हा विदूर म्हणजे दासीकुळात जन्माला आलेला पण या विदुराच्या वरती सुद्धा भगवंतांनी कृपा केलेली. भगवंत हे कृपा करण्याच्या वेळेला हे पाहत नाहीत की हा ब्राह्मण कुळातला आहे का हा दासी कुळातला आहे हा क्षत्रिय कुळातला आहे का हा शूद्र कुळातला आहे. ध्रुवाचं वय काय होतं वयाच्या 5व्या वर्षी ध्रुवानी जर काय केलं असेल भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे. उग्रसेनाचं असं काय पौरुषत्व होतं त्या उग्रसेनावरती सुद्धा भगवंतांनी कृपा केलेली. भक्त्या तुष्यति केवलं नतिगुणैर भक्तिप्रियो माधवः भगवान भक्ताचे गुण पाहत नाही भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तसा हरी. भगवंत कशाने आकळले जाणार आहे तर केवळ भक्तीने आकळले जाणार आहे. रामदास स्वामी म्हणतात काय भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ तेजुनी भावे कासु तुझी धरावी. बाबा आजपर्यंत सगळ्यांच्या वरती आसक्ती ठेवलेली पण अंतकाळी कुणाकडचं नाही म्हणून भगवंता अंतकाळी काय कर तर माझ्या मुखातून नामस्मरण होईल भक्तीनी भगवंत प्राप्त होणार आहे. त्याच भक्तीनी रुक्मिणीनी भगवंताला कसे प्राप्त करून घेतलेले ही कथा या ठिकाणी वर्णन केलेली. राजा भीष्मक म्हणजे विदर्भ देशाचा राजा म्हणजे अमरावती हल्लीचा अमरावती विदर्भ देशाचा राजा भीष्मक त्याला 4 मुलं आणि 1 मुलगी ज्यातल्या ज्येष्ठ मुलाचं नाव रुक्मी आणि मुलीचं नाव रुक्मिणी. हा भीष्मक राजा उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवतो. या भीष्मकाने विचार केला की आता रुक्मिणी ही कशी युवती झालेली आणि लग्नाकरिता योग्य वेळ तिची आलेली तेव्हा आपल्या ज्येष्ठ मुलाला विचारावं रुक्मिणीला विचारावं की बाबा तुझी बहीण आता काय योग्य वयात आलेली हिचा द्वितीय आश्रमात दुसरी द्वितीय द्वितीय आश्रम ग्रहण करण्याकरता ही आता अनुकूल झालेली. तेव्हा या रुक्मीचं दुर्योधनावरती अत्यंत प्रेम होत. तेव्हा दुर्योधनाचा जो मुलगा आहे त्या मुलाबरोबर या रुक्मिणीचा विवाह व्हावा अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केलेला आहे. शिशुपालाबरोबर या रुक्मिणीचा विवाह व्हावा अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केलेला आहे. आणि हा रुक्मी आपल्या पित्याला सांगतोय की महाराज शिशुपाल कसा आहे अत्यंत धुरंधरी. तेव्हा आपली बहीण ही शिशुपाला द्यावी अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केला आणि ही गोष्ट मात्र रुक्मिणीला मान्य नव्हती. रुक्मिणीने स्वतःच्या मनाने जर कोणाला वरला असेल तर चतुर्भुज नारायणाचं वर्णन केलेले. या रुक्मिणीने निश्चय केलेला आहे किंवा मी विवाह करणार असेल तर भगवान कृष्णांच्या बरोबर विवाह करणार आहे. आणि माझा विवाह जर शिशुपालाबरोबर झाला तर मी माझा देह एक क्षणभर सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा या रुक्मिणीने विचार केला की बाबा भगवंताच्या बरोबर विवाह करायचा आहे तर आता आपण काय केलं पाहिजे. तेव्हा तिने पहिल्यांदा ब्राह्मणाला शरण केली. माझ्या इच्छा परिपूर्ण जर कोणी करणार असेल तर ब्राह्मणच करणार आहे. कारण पूर्वजन्मामध्ये सीतेचा विवाह ब्राह्मणांच्यामुळे झालेला आहे. भगवान रामचंद्र म्हणतात विप्रप्रसादात धरणी धरोहम विप्रप्रसादात कमलावरोहम विप्रप्रसादात अजिताजितोहम विप्रप्रसादात मम राम नाम. मी या ब्राह्मणांच्या अनुग्रहामुळे या अयोध्येचं राज्य मिळवलेले. ब्राह्मणांच्या कृपा आशीर्वादामुळे मी या सीतेचं पाणीग्रहण केलेले. आणि याच ब्राह्मणांच्या कृपा आशीर्वादामुळे मी अजय असणाऱ्या रावणांच्या वरती विजय प्राप्त करून घेतलेला आहे. तेव्हा माझा आद्य दैवत जर कोणी असेल तर ब्राह्मण आहेत. तेव्हा या रुक्मिणीने विचार केला आपण ब्राह्मणांना शरण जावं. तेव्हा नित्य या भीष्मक राजाच्या राजवाड्यात देवपूजा करण्याकरता कोणी येत असेल तर सुदेवनाचा ब्राह्मण त्या ठिकाणी होते. नेहमीप्रमाणे सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आलेले आहे. आणि पूजा करण्याकरता आल्यानंतर या रुक्मिणीने पहिल्यांदा काय केलं असेल तर ब्राह्मणाला शरण केलेली. नमोस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. ब्राह्मण देवाची प्रार्थना केलेली आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा आयुष्मती भव अशा प्रकारचा आशीर्वाद सुदेव ब्राह्मणाने दिले आहे. आणि जेव्हा ही हात जोडून उभा राहिली की महाराज तुमचा आशीर्वाद सत्य हो. आणि या रुक्मिणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. आज सुदेव ब्राह्मणाला काही कळे ना किंवा रुक्मिणी दररोज मला नमस्कार करता येते पण नित्य तिचं मुख कमाल कसं आहे अत्यंत प्रसन्न दिसत. पण आज रुक्मिणी काहीतरी खिन्न दिसते. तेव्हा त्या रुक्मिणीला विचारलं भाई रुक्मिणी तू आज खिन्न का करतेस. तेव्हा त्या रुक्मिणीने सांगितलं किंवा माझा ज्येष्ठ बंधू आहे रुक्मी त्यांनी माझा विवाह शिशुपालाशी करण्याचं ठरवलेलं आणि हा विवाह मला मान्य नाही. महाराज मी जर कोणाचं वर्णन केलं असेल माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण पती मिळावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणाने सांगितलं भाई तुझी जशी इच्छा असेल तरी तशी परिपूर्ण होईल. म्हणून तू काय कर एक काही मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप कर जेणेकरून तुझी इच्छा परिपूर्ण होईल. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोप सुतन देवी पतिम्मे कुरुते नमः. अशा प्रकारचा गुरुमंत्र दिला आणि रुक्मिणीला सांगितलं बाबा रुक्मिणी तू या मंत्राचा जप कर जेणेकरून भगवान हे कसे सर्वांतरयामी तुझ्या अंतरकरणातली भावना ते जाणून निश्चित तुझं पाणी ग्रहण करतील. तेव्हा या रुक्मिणीने जर काय केलं असेल ब्राह्मणांच्या आशीर्वादाप्रमाणे त्या मंत्राचा जप सुरू केलेला आहे आणि 7 श्लोकांनी युक्त असलेलं पत्र या सुदेव ब्राह्मणाच्या जवळ दिलेलं आहे. जणू काही तिने भगवंताने भगवंताचं मनानेच पाणीग्रहण केलेलं आहे आणि या 7 श्लोकाच्या द्वारे भगवंताच्या बरोबर सत्तपती केलेली. तेव्हा सुदेव ब्राह्मणाने सांगितलं की महाराज तुम्ही माझं कार्य करा हे पत्र भगवंताला नेऊन द्या. कारण माझा विवाह निश्चित झालेला आहे आणि आता वेळ फार कमी आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणाने विचार केला जर या रुक्मिणीची इच्छा पूर्ण नाही झाली तर ही रुक्मिणी काय होईल. या ठिकाणी गतप्राण होईल आणि त्या कन्या हा कन्याच्या हत्येचं पातक मला लागेल म्हणून हे पत्र त्या सुदेवप्रमाणे घेतलेले आणि सुदेवप्रमाणे जर कुठे निघाला असेल तर द्वारकेला निघालेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 33वा श्लोक आपण पाहणार आहोत. वसे मे रुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ह्याच्यामध्ये देखील एक पुराणातली कथाच आहे, ती आपण असे पाहत. तिसरा चरण जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलं आहे ते बघा. चिरंजीव केले जनी दास दोनी. आता हे दोन दास कोण? तर ते असं म्हटलेलं आहे, विभीषण आणि हनुमंत. ह्या दोन दासांचा त्यांनी उद्धार केला. एवढंच नव्हे तर त्यांना चिरंजीव केलं, ते अमर झाले. आजसुद्धा आपण जर म्हटलं परमभागवत कोण, तर त्याच्यामध्ये नावं येतात. किंवा तुकवानी म्हटलाय शरण शरण हनुमंता, आजी आली रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू तत्पर. तुका म्हणे वीरा अंजनी चिया कुमारा. भक्ती शिकायची असेल तर हनुमंतांकडून शिकावी असं म्हटलेलं आहे. असा हा रामभक्त आहे. समर्थ देखील म्हणतात एका ठिकाणी, रामभक्त जे आहे तयामध्ये मी किंकर. जे मोठे मोठे रामभक्त होऊन गेले त्याच्यामध्ये मी साधा आहे, सामान्य आहे. म्हणून भक्ती किती प्रमाणात असू शकते आणि किती पातळीवरती आहे हे बघण्याजोगं आहे, ह्यांच्याकडे बघावं. जसं हनुमंतांच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे दोनच कामं, रामचंद्रांनी काही सांगितलं तर ते सेवा कार्य करायचं, नसेल तर रामचंद्रांच्या चिंतनात ध्यानस्थ बसायचं. याकरी तिसरं त्यांना माहीत नाही काही. म्हणजे काम करत असताना देखील, कोणतंही कार्य पार पाडत असताना देखील ते रामचंद्रांनी सांगितलेलं आहे, त्यांचं आहे म्हणून करायचं आहे हा भाव आहे. आणि जेव्हा काही कार्य समोर नसेल तेव्हा त्यांच्याच चिंतनात बसायचं आहे. किंवा अशी एक गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्यांना सगळं दिलं लंकेहून परत आल्यानंतर, अनेक भक्तांना अनेक वानरांना त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना बक्षिसं दिली, सत्कार केले सगळ्यांचे. हनुमंताला काही दिलं नाही. तेव्हा प्रश्न आला ह्यालाच का काही दिलं नाही. हनुमंत बसले होते, त्यांना काही नकोच होतं, म्हणजे अपेक्षाच नव्हती काही. आपल्याला वाटतं पण निरपेक्ष होणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे. काही ना काहीतरी लहान मोठी अपेक्षा ही असतेच. मला काही नको असं जरी म्हटलं तरी कुठेतरी थोडी अपेक्षा असते. निरपेक्ष पूर्णपणे स्वच्छ असं अंतःकरण असणारा भक्त मिळणं फार कठीण. हनुमंत त्यापैकी एक होते. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की चिरंजीव केले जनी दास दोनी असं म्हणताना कुठे चिरंजीव केले ते पहिल्या दोन चरणात सांगितलं आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. ही सृष्टीची लीला जी भगवंतानी रचलेली आहे त्याच्यात काय काय आहे बघा. वसे मेरू मांदार, मेरू पर्वत हा कसा आहे तर स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाता या सर्वांच्या ठिकाणी असलेला हा सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात, मेरू पर्वत आहे. आणि दुसरा आहे तो मांदार आहे, तर तो मांदार पर्वत म्हणजे ज्या वेळेला समुद्रमंथन अमृतमंथन झालं तर त्यावेळेला रवी या मेरू पर्वताची रवी केलेली होती, त्यामुळे हे मेरू मांदार हे जे आहेत. आणि त्याच्या जोडीनं शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चंद्र सूर्य नाना ग्रह नक्षत्र आणि मेघमाला म्हणजे वर्षाव करणारा मेघ, हे सगळं ज्या सृष्टीवर आहे तोपर्यंत हे दोघं जणं भक्त जे आहेत हे चिरंजीव होऊन राहणार आहेत. जे कालावधी बघा किती सांगितलेला आहे, तो असं सांगितलं आहे की जोपर्यंत हे सगळं सृष्टीवर चाललेलं आहे, मेरू मंदार पर्वत आहे, चंद्र सूर्य उगवत आहे, तारांगण आहेत आणि वर्षाव होतो आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चिरंजीव केले जनी दास दोन्ही चिरंजीव केलेले. आता ह्या दोन दासामध्ये सुद्धा फरक आहे. आपण म्हणतो भगवत भक्त असतात सगळे, पण पुन्हा प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. तसं ह्या ठिकाणी सुद्धा हे दोन प्रकारचे भक्त आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की आपलं कार्य जे चालू आहे, एक प्रवृत्तीपर असतात, एक निवृत्तीपर असतात. प्रवृत्तीपरमध्ये जे काही आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे, ते जे कार्य आहे ते कार्य पुढं चालू ठेवायचं काम करणारी काही मंडळी असतात, आणि काही स्वतःपुरता उद्धार करून आपल्या ठिकाणी शांतपणे बसणारी मंडळी असतात. म्हणून काहींनी ह्याचा अर्थ करताना असा केलेला आहे की हनुमंतांच्या पुढे कार्य होतं त्यामुळे ते कार्य करत राहिले, आणि विभीषणाला राज्य दिल्यावर तो शांत प्रवृत्तीचे होते, आणि त्यामुळे हा भक्त आपलं राज्य आपलं काही काम असेल त्याच्यापुरतंच केलं. पण दोन्ही प्रकारचे भक्त भगवंतांना अपेक्षित असतात. त्या दोघांच्या भक्तीत कुठेही कमतरता नसते. त्यानंतर भगवंतांची कृपा त्यांच्यावर होते त्यातही फरक नसतो. पण त्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असे दोन असतात. पण भगवंतांनी दोघांचाही उद्धार केलेला आहे, आणि जोपर्यंत या अवनी तलावर या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते चिरंजीव होऊन राहिलेले आहेत. म्हणून उपेक्षी कदा, म्हणजे ह्या ठिकाणी हा प्रवृत्तीपर आहे म्हणून त्याचा फक्त आपण उद्धार करायचा, आणि हा नुसतंच काही करत नाही म्हणून त्याचा उद्धार करायचा नाही, असं नाही. त्याचं कारण अंतर्यामी जी भक्तीची भावना आहे ती दोन्ही ठिकाणी एकच आहे. एक प्रकृती वेगळी आहे आणि त्याप्रमाणे प्रकृतीनुसार ती काम करत जाणार. पण तशी जी काम करत गेली तरी दोन्ही माझे भक्तच आहेत. जसं एकाच आईची दोन तीन मुलं असली काय असतील तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल. ते एखाद्याला डॉक्टर करील, एखाद्याला वकील करील, एखाद्याला इंजिनियर करील, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे. पण प्रेम सर्वांच्यावर सारखंच असणार. तसं भगवंताच्या ठिकाणी जे दास जे आहेत त्याच्याबद्दल त्यांची जी कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, हा सारखाच असतो. ते कोणाची उपेक्षा करत नाहीत. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो नमस्कार, मी विनिता पिंपळखरे अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आपल्याकडे मला वाटत आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे ना, कळेल रेम, तुम्ही नेहमी ते घेता, हस कहल रेम सकल रेम, तर ते काय आहे नेमका, तो मंत्र आहे का?
4: तो मंत्र आहे. आणि शंकराचार्यांनी श्री विद्या त्यांच्या ज्या सौंदर्य लहरीमध्ये दिलेली आहे ती आज आता प्रचलित आहे. तर श्री यंत्र जे आहे आणि त्याची जी विद्या म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ती त्या सौंदर्य लहरीमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तर श्री विद्येमध्ये त्यांनी देवीचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये हा मंत्र आहे, कहे इल रिम हस कहल रिम सकल रिम. रिम हा कायनेटिक एनर्जीचा बीज मंत्र आहे, तो जोडला आहे कशाला, क ए इल ह स कहल स कल, हे जर सगळे शब्द एकत्र केले तर कैलास असा त्याचा उच्चार करते. तर कैलासाचं ते वर्णन आहे आणि त्याच्यावरती तत्वाच्या शेजारी बसलेली ती त्रिपुर सुंदरी माता तिचं वर्णन आहे ते.
3: अरे वा.
4: हा, रिम हे देवीचं बीजाक्षर आहे किंवा तो बीज मंत्र आहे. रिम हे सगळ्या गोष्टींमधली जी निगेटिव्हिटी आहे त्याचा विध्वंस करणारी शक्ती आहे. म्हणून आपल्या सगळ्या देवी देवतांमध्ये देवता ज्या आहेत स्त्री शक्ती, त्या त्रिशूळ घेतलेल्या आणि 8 हात 10 हात 12 हात 16 हात 100 हात घेऊन राक्षसांचं म्हणजे दुष्ट गोष्टींचा विनाश करणार दिसतात. तर ती अशी रौद्र रूप असलेली पण अतिशय सुंदर आहे कारण ती ममत्वाने भरलेली आहे. ती तिच्या साधकांच्या साठी अतीव प्रेम त्यांच्यावर करणारी अशी माता आहे असं ते वर्णन आहे. आणि ती शक्ती कोण आहे, तर ती साक्षात शिवाची पार्वती गौरी. पार्वती म्हणजे पर्वतावरती असलेली शक्ती म्हणून पार्वती.
3: पर्वतावरची शक्ती म्हणून का पर्वताची मुलगी म्हणून पार्वती होती?
4: पर्वताची मुलगी अशी होऊ शकत नाही.
3: हिमपर्वताची
4: हिमपर्वत म्हणजे आपण आता जर एखादा दगडाचा पर्वत ज्याच्यावरती बर्फ साठलेला आहे तो म्हणजे वडील आणि त्याची मुलगी, हे सगळं पुन्हा सिम्बॉलिक झालं. हिमालयामध्ये पर्वतावरती राज्य करणारा एखादा राजा आणि त्याला झालेली मुलगी म्हणून आपण ही कथा बघू शकतो. पण हिमालयामध्ये कैलासावरती आरूढ असलेली ती त्रिपुर सुंदरी शक्ती जी दुष्टांचं निर्दालन करते आणि धर्म प्रस्थापित करते,
5: तर अशा या शक्तीचं आणि त्याचं तत्व जे आहे शिव यांचं वर्णन आपल्याला नाथांनी दिलेल्या गाण्यामध्ये पण दिसतं. ते गाणं आहे रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो.
3: तुम्ही ज्या गाण्याचा उल्लेख केलात
4: हो,
3: रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो,
4: हा,
3: आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे तीर्थक्षेत्र आहेत आणि तुम्ही म्हणालात ते सगळं आपल्या शरीरातच आहे
4: हो,
3: तर त्या गाण्याबद्दल आम्हाला जरा डिटेल ऐकायला आवडेल. आणि सुरुवातीला तुम्ही ते गाऊन दाखवलं तर अजूनच मजा.
4: हो नक्की. हे गाणं कुठे आणि कधी कसं आलं ते सांगितलंच मी तुम्हाला, आणि त्याची चाल पण त्यावेळेला किती सुंदर आली त्याचा मी फक्त मुखडा म्हणतो.
3: हा,

0: वा वा, खूप छान वाटलं. त्याचा अर्थ पण आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तीर्थस्थान असा जो उल्लेख केला, तर तीर्थ म्हणजे जल आणि स्थान म्हणजे ते जल जिथे आहे. तर या शरीराला स्थान म्हटलं, त्याच्या आतमध्ये 70% पाणी आहे.
0: हो,
1: तर शरीर हे तीर्थस्थान आहे आणि त्या शरीरामध्ये वेगवेगळी तीर्थस्थानं कशी आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
0: अगदी नक्कीच आवडेल.
1: आपल्याला रुद्राक्ष माहिती आहे.
0: हो,
1: त्याची जर फोड केली जी नाथांनी करून सांगितली की रुद्र अक्ष, तर रुद्र म्हणजे शिव. तुम्हारा अक्ष खोल दो, हे शिव तुझा तिसरा नेत्र जो आहे, परिपूर्ण ज्ञानाचा तिसरा अक्ष जो आहे तो उघड. आणि सतयुग से मेरी नाल जोड दो, माझी जी नाळ आहे या भौतिक जगाला जोडली गेलेली ती काढ. आणि सत्ययुग जे आहे परम सत्य, त्याच्याशी माझी नाळ जोडून दे. म्हणजे तो सत्याचा प्रवाह माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, माझ्या अहंकारामध्ये येईल. आणि पुढे छान म्हटलंय की हर भी तुम हो हरी भी तुम हो, म्हणजे शिव विष्णू हे सगळं तूच आहेस. हर हरी ईश्वर सब भी तुम हो, तो ईश्वर जो काही परम ईश्वर आहे, कुठली वेगवेगळी तुम्ही नावं द्या, ब्रह्मा विष्णू महेश ईश्वर भगवान कार्तिकेय गणपती, हे सगळं जे मूळ तत्वातून आलंय त्याला शिव असं म्हणले, ते शिव तत्व तूच आहेस हे रुद्रा. तर क्यों लेते हो ऐसी परीक्षा, कलियुग से मेरी नाल तोड दो. मागे वारीच्या एपिसोड मध्ये म्हटलं वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. तर ही परीक्षा म्हणजे ते संकट आहे इथे जगण्याचं. आणि इथे जगताना जर भान नसेल, विवेक नसेल आणि आत्मज्ञानाच्या दिशेने, उत्थानाच्या दिशेने प्रवास नसेल, तर ती परीक्षा जी देतोय जगण्यामध्ये ती कलियुगाचाच द्योतक आहे. म्हणजे उत्थान झालं नाही तर सत्ययुगात जन्म घेऊन सुद्धा कलियुगातच राहतोय, तो कली मनामध्ये शिरलेला आहे अशी स्थिती आहे. त्याची नाळ तोडून टाक माझी. आणि सत्याची नाळ जी

0: यातली जी तीर्थस्थानं सांगितली आहेत त्याची मला काही माहिती किंवा आठवण पण नव्हती. आपण काशी ऐकलंय, गोमुख ऐकलेलं आहे, पण त्याचा शरीरामध्ये रेफरन्स काय आहे तो माहिती नव्हता. तर गुप्त काशी अनाहत होकर, अनाहत हे स्थान आहे हृदयाच्या तिथलं, तिथून जाऊन हृदय समुद्र मिलन है पाती. आपण म्हणतो हृदयाच्या समुद्रामध्ये इमोशन्स किंवा भावभावनांचा कोलाहल माजला, लाटा लाटा उसळल्या, हो का नाही, हृदयामध्येच लाटा उसळतात भावनांच्या, म्हणून त्याला हृदय समुद्र असं म्हटलं. तर गोमुखापासून ती निघून गंगा जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत आली. गंगा मैया यहा है बहती, इसमें मेरा स्नान करा दो, शुद्ध करा दो, शुद्ध करा दो, असं पहिलं कळवलं. तर ही जी गंगा गोमुखातून निघालीये ती हृदय समुद्रापर्यंत जाऊन तिचं मिलन झालेलं आहे, कुठे कुठे वळण घेत ती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता इंद्रप्रयाग आहे, देवप्रयाग आहे, बरेच आहेत, पण त्यांनी इथे रुद्रप्रयाग म्हटलेले कारण रुद्राशी संबंधित ते गीत आहे, म्हणजे शिवाशी संबंधित. आणि गंगा कारण ती शिवाच्या जटेतनं वाहती, गंगेचा उल्लेख आहे, आणि तिचं धरतीवरती जे येणं अवतरण झालंय ते गोमुखातनं झालंय, आणि तिचं मिलन जे आहे ते फायनली हृदय समुद्रामध्ये होतं. ते हृदय समुद्र म्हणजे आज आपण बे ऑफ बेंगॉल म्हणतो, तिथे जाऊन ती त्याला मिळते. आणि त्याच्यात माझं स्नान तू मला घडव आणि शुद्ध कर, हे इंटरनल प्रोसेसचं कार्य करायला सांगितलंय. पुढे म्हटलंय हिम आलय कैलास शिखर और मानस ताल सब शीर्ष में है.
1: ओ हो हो, किती किती वेगळं आहे आणि काय कल्पना आहे, म्हणजे काय ज्ञान आहे असं.
0: खरंय, आता हे बघितलं तर आपल्याला दिसेल की आपल्याही भारताच्या उत्तर दिशेला सगळ्यात पीक वरती हिमालयन रेंज आहे, आणि तिथेच त्यालाच हिम आलय म्हटलंय, त्यामध्येच ते कैलास शिखर आहे. मानस ताल पण तिथेच उंची
1: सरोवर,
0: मानस सरोवर किंवा ताल म्हणजे तलाव तिथेच आहे, सगळं उंचावरतीच आहे. ते आपल्या इथे पण सिम्बॉलिकली बघितलं तर डोक्यामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. गंगा मैया गोमुख बदरी और केदार इस मुख में है, आपल्या तोंडामध्ये हे आहे गंगा मैया गोमुख बद्रीनाथ आणि केदारनाथ कुठे कुठे आहे ते सांगत आले. मंदाकिनी अलकनंदा का संगम है जहां रुद्र प्रयाग में, कंठ में मेरे वो ही बसा है मार्ग से होकर ऋषिकेश के हरि के द्वार हृदय में शुद्ध भाहा है. एका लाईन मध्ये त्यांची संपूर्ण जिओग्राफी दाखवली, जी शरीरामध्ये कुठे कुठे काय आहे ती सांगितली. हरिद्वार जे म्हणतो ते हृदयामध्ये, हे सगळं जे आहे ते कंठामध्ये प्रवासातनं हृदयापर्यंत जातं, पुन्हा ते त्यांनी दाखवलं. आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली तीर्थस्थान आहेत ते सांगितलंय. ये बहाव जब गुप्त हुआ और काशी होकर इलाहाबाद से नस नस में मेरे फैल गई है, कर्म बहाकर ज्ञान दिलाकर मिलने जा रही शिवसागर को. जेव्हा तुम्ही तुमचा तिसरा नेत्र उघडाल आणि सतयुगाशी माझी नाळ जोडून द्याल आणि कलियुगाची माझी नाळ तोडाल, तेव्हा मला गंगा मैयाचं दर्शन होईल आणि तिच्यात स्नान करून मी शुद्ध होईन आणि या सगळ्यांचं मला दर्शन होईल असं त्या गाण्यातनं सांगितलं. आणि ते गाणं यायच्या आधी मला ते शिवाचं दर्शन झालेलं होतं, जे मोठ्या जागेमध्ये मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली.
1: हे म्हणजे अलौकिकच गाणं आहे, म्हणजे कुठलाही कितीही प्रतिभावान इथला या प्लॅनेटवरचा माणूस असेल तर तो असा विचार करूच नाही शकणार.
0: नाही म्हणजे त्या निमित्ताने आपण स्वतःकडे बघून असं म्हणू शकतो की आपण सामान्य आहोत, कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेली गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. ओके ना, आणि आपण जे म्हणतो की सामान्य माणसाला भौतिक प्रगती आणि सुख इथपर्यंतच त्याचा विचार मर्यादित असल्यामुळे त्याला या गोष्टी कदाचित कळणार नाही किंवा या विद्वत जड असतील किंवा त्याच्या आवाक्यातल्या नसतील, तर असं नाहीये. प्रत्येकामध्ये परमतत्व आहेच ना, फक्त त्याच्या जागृतीची इच्छा मनात पाहिजे, त्यासाठी समर्पणाची इच्छा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, आणि कष्ट घेऊन सातत्याने साधना करून येणाऱ्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये सतत आतून स्थिर आणि आनंदी राहून त्यांनी त्याच्या जीवनाची मार्गक्रमणा केली पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे.
2: तर मगाशी जे रुद्र तुम्हारा या गाण्याचा मुखडा मी ऐकवला होता त्याचं पुढचं कडवं मी ऐकवतो.
1: हा
2: गो

0: वा खूप छान वाटलं. अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिकात्मकता तुम्ही समजावून सांगितलीत आम्हाला आणि ते नाथांचं गाणं म्हणजे तर खूपच कमाल होती. श्रोते हो, आज इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा, कारण कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही अशा गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
0: ऐकूया कवी सुधांशु यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। दाजी शास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसहित कोकणातून अक्कलकोटला आला होता। स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला। स्वामींची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावलं रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले। ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितलेली नव्हती, तो फक्त मूकपणे स्वामींची सेवा करीत होता। त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती। एक दिवस सकाळी दाजीशास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता। त्याची पत्नी स्वामींचे चरण धूत होती। इतक्यात अक्कलकोटाजवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या तीन मुलांना घेऊन आला आणि स्वामींचं दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला। तो दारिद्र्याने गांजला होता, खायला अन्न नव्हतं। स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे दोन घास पोटात पडतील ह्या हिशेबाने तो तेली आला होता। स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली, लिंबे इकडे ये, तेल्याबरोबर आलेली ही तीन मुले तुझीच आहेत। पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस, त्या मुलांना जवळ घे। स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली, परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आलं। मुलंसुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली। तो वृद्ध तेली आनंदाने बहरून आला, कारण त्याच्या बायकोचं नाव तर लिंबाच होतं। शेवटच्या मुलाच्या बाळंतपणात लिंबा मरण पावली होती। ही तीनही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती, परंतु उफाळून आलेलं ब्राह्मण पत्नीचं पुत्र प्रेम सुद्धा अपूर्व होतं। मग स्वामी म्हणाले, लिंबे तू ह्या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा। घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास, तो तू तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक। म्हणजे त्याचं जन्माचं दारिद्र्य संपेल आणि तुला सुद्धा पुत्र होईल। स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या घरी गेले। ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणलं आणि आश्चर्य म्हणजे तिथे धनाने भरलेला मातीचा घट होता। स्वामींचे शब्द सत्य ठरले। मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आले, स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेले। थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला। स्वामींनी दोघांचंही दुःख हरण केलं होतं। स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोट भर घुमू लागला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, दुःख आणि संकट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेली असतात, त्यापुढे माणसाला काही सुचत नाही। खूप वेळेला मग वाटतं की आयुष्य संपलं तर बरं होईल, ह्यावर उपाय काय? एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कोणालाच वाचता येत नाहीत, फक्त संत पुरुषच त्या रेषा वाचू शकतात। म्हणून त्यांनाच शरण जावं, तरच दुःखाला विराम मिळतो। संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात। नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करतं, म्हणून नामस्मरण करा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 ऑगस्ट. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे, यामधला मी कोण हे पाहावं. जे नासणार ते मी कधी असणार नाही, म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरलं. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावं अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावं असं म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकलं असं समजावं. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असं समजलं म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्न येत नाहीत. भगवंताचं म्हणून कोणतंही काम केलं म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचं काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसंच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचं चुकतं. मी जे नाही ते व्हावं यात सुख आहे असं वाटतं. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झालं म्हणून रडत बसतो, याला काय करावं. जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल. अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही. परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचं अनुसंधान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता

भक्ती सुद्धा डिजिटल लायब्ररी मध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा, राजा कल्माषपादाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला। मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारलं म्हणून सूडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली आणि त्याला आपलं पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली। पुढे वसिष्ठ ऋषी नृपभेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढलं। ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला, तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला। राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवलं, पण तो केव्हाच पळाला होता। तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजांनी त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतलं, पण पट्ट राणी मदयंतीने त्याला परावृत्त केलं। राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकलं, त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद असं नाव पडलं। सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला। ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणाला खाऊन टाकलं, म्हणून त्याच्या पत्नीने म्हणजे ब्राह्मणीने त्याला, तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला। त्यानंतर ती सती गेली। शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं। या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केलं। पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचं दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावं अशी विनंती केली। तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली। त्या क्षेत्राचं महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण जागरण आणि पूजन कसं घडलं आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली, त्याविषयीच्या समग्र हकीकती सांगितल्या। गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेला आणि तिथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला आणि अंती शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 3रा अध्याय श्रवण केला. आता 3ऱ्या अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा अध्याय रोज वाचावा, भूतबाधा नाहीशी होईल. याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तिसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 33वा श्लोक आपण पाहणार आहोत. वसे मे रुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ह्याच्यामध्ये देखील एक पुराणातली कथाच आहे. ती आपण असे पाहत, तिसरा चरण जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलं आहे ते बघा. चिरंजीव केले जनी दास दोनी. आता हे दोन दास कोण? तर ते असं म्हटलेलं आहे, विभीषण आणि हनुमंत. ह्या दोन दासांचा त्यांनी उद्धार केला. एवढंच नव्हे तर त्यांना चिरंजीव केलं, ते अमर झाले. आजसुद्धा आपण जर म्हटलं परमभागवत कोण, तर त्याच्यामध्ये नावं येतात. किंवा तुकवानी म्हटलाय, शरण शरण हनुमंता, आजे आली रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शूर आणि वीर स्वामी काजी तू तत्पर. तुका म्हणे वीरा अंजनी चिया कुमारा. भक्ती शिकायची असेल तर हनुमंतांकडून शिकावी असं म्हटलेलं आहे. असा हा रामभक्त आहे. समर्थ देखील म्हणतात एका ठिकाणी, रामभक्त जे आहे तयामध्ये मी किंकर. जे मोठे मोठे रामभक्त होऊन गेले त्याच्यामध्ये मी साधा आहे, सामान्य आहे. म्हणून भक्ती किती प्रमाणात असू शकते आणि किती पातळीवरती आहे हे बघण्याजोगं आहे, ह्यांच्याकडे बघावं. जसं हनुमंतांच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे दोनच कामं, रामचंद्रांनी काही सांगितलं तर ते सेवा कार्य करायचं, नसेल तर रामचंद्रांच्या चिंतनात ध्यानस्थ बसायचो. याकरी तिसरं त्यांना माहीत नाही काही. म्हणजे काम करत असताना देखील, कोणतंही कार्य पार पाडत असताना देखील ते रामचंद्रांनी सांगितलेलं आहे, त्यांचं आहे म्हणून करायचं आहे हा भाव आहे. आणि जेव्हा काही कार्य समोर नसेल तेव्हा त्यांच्याच चिंतनात बसायचं आहे. किंवा अशी एक गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्यांना सगळं दिलं लंकेहून परत आल्यानंतर, अनेक भक्तांना अनेक वानरांना त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना बक्षिसं दिली, सत्कार केले सगळ्यांचे. हनुमंताला काही दिलं नाही. तेव्हा प्रश्न आला, ह्यालाच का काही दिलं नाही? हनुमंत बसले होते, त्यांना काही नकोच होतं, मुळे अपेक्षाच नव्हती काही. आपल्याला वाटतं पण निरपेक्ष होणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे. काही ना काहीतरी लहान मोठी अपेक्षा ही असतेच. मला काही नको असं जरी म्हटलं तरी कुठेतरी थोडी अपेक्षा असते. निरपेक्ष, पूर्णपणे स्वच्छ असं अंतःकरण असणारा भक्त मिळणं फार कठीण. हनुमंत त्यापैकी एक होते. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की चिरंजीव केले जनी दास दोनी असं म्हणताना कुठे चिरंजीव केले ते पहिल्या दोन चरणात सांगितलं आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. ही सृष्टीची लीला जी भगवंतानी रचलेली आहे त्याच्यात काय काय आहे बघा. वसे मेरू मांदार, मेरू पर्वत हा कसा आहे तर स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाता या सर्वांच्या ठिकाणी असलेला हा सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात. मेरू पर्वत आहे. आणि दुसरा आहे तो मांदार आहे. तर तो मांदार पर्वत म्हणजे ज्या वेळेला समुद्रमंथन, अमृतमंथन झालं तर त्यावेळेला रवी या मेरू पर्वताची रवी केलेली होती. त्यामुळे हे मेरू मांदार हे जे आहेत आणि त्याच्या जोडीनं शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चंद्र सूर्य नाना ग्रह नक्षत्र आणि मेघमाला म्हणजे वर्षाव करणारा मेघ, हे सगळं ज्या सृष्टीवर आहे तोपर्यंत हे दोघं जणं भक्त जे आहेत हे चिरंजीव होऊन राहणार आहेत. म्हणजे कालावधी बघा किती सांगितलेला आहे तो. तो असं सांगितलं आहे की जोपर्यंत हे सगळं सृष्टीवर चाललेलं आहे, मेरू मंदार पर्वत आहे, चंद्र सूर्य उगवत आहे, तारांगण आहेत आणि वर्षाव होतो आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चिरंजीव केले जनी दास दोन्ही चिरंजीव केलेले. आता ह्या दोन दासामध्ये सुद्धा फरक आहे. आपण म्हणतो भगवत भक्त असतात, भक्त असतात सगळे, पण पुन्हा प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. तसं ह्या ठिकाणी सुद्धा हे दोन प्रकारचे भक्त आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की आपलं कार्य जे चालू आहे, एक प्रवृत्तीपर असतात, एक निवृत्तीपर असतात. प्रवृत्तीपरमध्ये जे काही आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे, ते जे कार्य आहे ते कार्य पुढं चालू ठेवायचं काम करणारी काही मंडळी असतात, आणि काही स्वतःपुरता उद्धार करून आपल्या ठिकाणी शांतपणे बसणारी मंडळी असतात. म्हणून काहींनी ह्याचा अर्थ करताना असा केलेला आहे की हनुमंतांच्या पुढे कार्य होतं त्यामुळे ते कार्य करत राहिले, आणि विभीषणाला राज्य दिल्यावर तो शांत प्रवृत्तीचे होते, आणि त्यामुळे हा भक्त आपलं राज्य आपलं काही काम असेल त्याच्यापुरतंच केलं. पण दोन्ही प्रकारचे भक्त भगवंतांना अपेक्षित असतात. त्या दोघांच्या भक्तीत कुठेही कमतरता नसते. त्यानंतर भगवंतांची कृपा त्यांच्यावर होते त्यातही फरक नसतो. पण त्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असे दोन असतात. पण भगवंतांनी दोघांचाही उद्धार केलेला आहे, आणि जोपर्यंत या अवनी तलावर या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते चिरंजीव होऊन राहिलेले आहेत. म्हणून उपेक्षी कदा, म्हणजे ह्या ठिकाणी हा प्रवृत्तीपर आहे म्हणून त्याचा फक्त आपण उद्धार करायचा, आणि हा नुसतंच काही करत नाही म्हणून त्याचा उद्धार करायचा नाही, असं नाही. त्याचं कारण अंतर्यामी जी भक्तीची भावना आहे ती दोन्ही ठिकाणी एकच आहे, एक प्रकृती वेगळी आहे, आणि त्याप्रमाणे प्रकृतीनुसार ती काम करत जाणार. पण तशी जी काम करत गेली तरी दोन्ही माझे भक्तच आहेत. जसं एकाच आईची दोन तीन मुलं असली काय असतील तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल. ते एखाद्याला डॉक्टर करेल, एखाद्याला वकील करेल, एखाद्याला इंजिनियर करेल, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे. पण प्रेम सर्वांच्यावर सारखंच असणार. तसं भगवंताच्या ठिकाणी जे दास जे आहेत त्याच्याबद्दल त्यांची जी कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, हा सारखाच असतो. ते कोणाची उपेक्षा करत नाहीत. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा राम दासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो नमस्कार, मी विनिता पिंपळखरे अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आपल्याकडे मला वाटतं आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे ना, कैल रेम, तुम्ही नेहमी ते घेता, हस कहल रेम सकल रेम, तर ते काय आहे नेमका, तो मंत्र आहे का?
4: तो मंत्र आहे. आणि शंकराचार्यांनी श्री विद्या त्यांच्या ज्या सौंदर्य लहरीमध्ये दिलेली आहे ती आज आता प्रचलित आहे. तर श्री यंत्र जे आहे आणि त्याची जी विद्या म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ती त्या सौंदर्य लहरीमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तर श्री विद्येमध्ये त्यांनी देवीचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये हा मंत्र आहे, कये इल रिम हस कहल रिम सकल रिम. रिम हा कायनेटिक एनर्जीचा बीज मंत्र आहे, तो जोडलाय कशाला, क ए इल हस कहल सकल, हे जर सगळे शब्द एकत्र केले तर कैलास असा त्याचा उच्चार करते. तर कैलासाचं ते वर्णन आहे आणि त्याच्यावरती तत्वाच्या शेजारी बसलेली ती त्रिपुर सुंदरी माता तिचं वर्णन आहे ते.
3: अरे वा.
4: हा, रिम हे देवीचं बीजाक्षर आहे किंवा तो बीज मंत्र आहे. रिम हे सगळ्या गोष्टींमधली जी निगेटिव्हिटी आहे त्याचा विध्वंस करणारी शक्ती आहे. म्हणून आपल्या सगळ्या देवी देवतांमध्ये देवता ज्या आहेत स्त्री शक्ती, त्या त्रिशूळ घेतलेल्या आणि 8 हात 10 हात 12 हात 16 हात 100 हात घेऊन राक्षसांचं म्हणजे दुष्ट गोष्टींचा विनाश करणारे दिसतात. तर ती अशी रौद्र रूप असलेली पण अतिशय सुंदर आहे कारण ती ममत्वानी भरलेली आहे. ती तिच्या साधकांच्या साठी अतीव प्रेम त्यांच्यावर करणारी अशी माता आहे असं ते वर्णन आहे. आणि ती शक्ती कोण आहे, तर ती साक्षात शिवाची पार्वती गौरी. पार्वती म्हणजे पर्वतावरती असलेली शक्ती म्हणून पार्वती.
3: पर्वतावरची शक्ती म्हणून का पर्वताची मुलगी म्हणून पार्वती येते?
4: पर्वताची मुलगी अशी होऊ शकत नाही.
3: हिमपर्वताची
4: हिमपर्वत म्हणजे आपण आता जर एखादा दगडाचा पर्वत ज्याच्यावरती बर्फ साठलेला आहे तो म्हणजे वडील आणि त्याची मुलगी, हे सगळं पुन्हा सिम्बॉलिक झालं. हिमालयामध्ये पर्वतावरती राज्य करणारा एखादा राजा आणि त्याला झालेली मुलगी म्हणून आपण ही कथा बघू शकतो. पण हिमालयामध्ये कैलासावरती आरूढ असलेली ती त्रिपुर सुंदरी शक्ती जी दुष्टांचं निर्दालन करते आणि धर्म प्रस्थापित करते,
5: तर अशा या शक्तीचं आणि त्याचं तत्व जे आहे शिव यांचं वर्णन आपल्याला नाथांनी दिलेल्या गाण्यामध्ये पण दिसतं. ते गाणं आहे रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो.
3: तुम्ही ज्या गाण्याचा उल्लेख केलात
4: हो,
3: रुद्र तुम्हारा अक्ष खोल दो,
4: हा,
3: आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे तीर्थक्षेत्र आहेत आणि तुम्ही म्हणालात ते सगळं आपल्या शरीरातच आहे
4: हो,
3: तर त्या गाण्याबद्दल आम्हाला जरा डिटेल ऐकायला आवडेल. आणि सुरुवातीला तुम्ही ते गाऊन दाखवलं तर अजूनच मजा.
4: हो नक्की. हे गाणं कुठे आणि कधी कसं आलं ते सांगितलंच मी तुम्हाला, आणि त्याची चाल पण त्यावेळेला किती सुंदर आली त्याचा मी फक्त मुखडा म्हणतो.
3: हा,

0: वा वा, खूप छान वाटलं. त्याचा अर्थ पण आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तीर्थस्थान असा जो उल्लेख केला, तर तीर्थ म्हणजे जल आणि स्थान म्हणजे ते जल जिथे आहे. तर या शरीराला स्थान म्हटलं, त्याच्या आतमध्ये 70% पाणी आहे.
0: हो,
1: तर शरीर हे तीर्थस्थान आहे आणि त्या शरीरामध्ये वेगवेगळी तीर्थस्थानं कशी आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
0: अगदी नक्कीच आवडेल.
1: आपल्याला रुद्राक्ष माहितीये, त्याची जर फोड केली जे नाथांनी करून सांगितली की रुद्र अक्ष, तर रुद्र म्हणजे शिव, तुम्हाला अक्ष खोल दो, हे शिव तुझा तिसरा नेत्र जो आहे, परिपूर्ण ज्ञानाचा तिसरा अक्ष जो आहे तो उघड, आणि सतयुग से मेरी नाल जोड दो, माझी जी नाळ आहे या भौतिक जगाला जोडली गेलेली ती काढ, आणि सत्ययुग जे आहे परम सत्य त्याच्याशी माझी नाळ जोडून दे. म्हणजे तो सत्याचा प्रवाह माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, माझ्या अहंकारामध्ये येईल. आणि पुढे छान म्हटलंय की हर भी तुम हो हरी भी तुम हो, म्हणजे शिव विष्णू हे सगळं तूच आहेस, हर हरी ईश्वर सब भी तुम हो, तो ईश्वर जो काही परम ईश्वर आहे, कुठली वेगवेगळी तुम्ही नावं द्या, ब्रह्मा विष्णू महेश ईश्वर भगवान कार्तिकेय गणपती, हे सगळं जे मूळ तत्वातून आलंय त्याला शिव असं म्हणले, ते शिव तत्व तूच आहेस हे रुद्रा. तर क्यों लेते हो ऐसी परीक्षा, कलियुग से मेरी नाल तोड दो. मागे वारीच्या एपिसोडमध्ये म्हटलं वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. तर ही परीक्षा म्हणजे ते संकट आहे इथे जगण्याचं, आणि इथे जगताना जर भान नसेल, विवेक नसेल आणि आत्मज्ञानाच्या दिशेने, उत्थानाच्या दिशेने प्रवास नसेल, तर ती परीक्षा जी देतोय जगण्यामध्ये ती कलियुगाचंच द्योतक आहे. म्हणजे उत्थान झालं नाही तर सत्ययुगात जन्म घेऊन सुद्धा कलियुगातच राहतोय, तो कली मनामध्ये शिरलेला आहे अशी स्थिती आहे, त्याची नाळ तोडून टाक माझी, आणि सत्याची नाळ जी आहे आत्मज्ञानाची त्याला तू मला जोड. आता इथून गंमत येते, गोमुख भ्रूमध्य से निकल कर रुद्र प्रयाग विशुद्ध से जाती. गोमुख जे आहे ते भ्रूमध्य म्हणजे आपल्या दोन्ही आज्ञाचक्रांमधून निघून रुद्रप्रयाग विशुद्ध से जाते. विशुद्ध जे चक्र आहे त्याला रुद्रप्रयाग म्हटलंय. हा, आणि तिथून ती जाते गुप्त काशी अनाहत होकर. अनाहतनाथ हा हृदयामध्ये होतो. हृदय समुंदर मिलन है पाती. आता ही गुप्त काशी अशी काशी आहे. हा, अर्थात हे गाणं जेव्हा आलं तेव्हा यातली जी तीर्थस्थानं सांगितली आहेत त्याची मला काही माहिती किंवा आठवण पण नव्हती. आपण काशी ऐकलंय, गोमुख ऐकलेलं आहे, पण त्याचा शरीरामध्ये रेफरन्स काय आहे तो माहिती नव्हता. तर गुप्त काशी अनाहत होकर, अनाहत हे स्थान आहे हृदयाच्या तिथलं, तिथून जाऊन हृदय समुद्र मिलन है पाती. आपण म्हणतो हृदयाच्या समुद्रामध्ये इमोशन्स किंवा भावभावनांचा कोलाहल माजला, लाटा लाटा उसळल्या, हो का नाही, हृदयामध्येच लाटा उसळतात भावनांच्या, म्हणून त्याला हृदय समुंदर असं म्हटलं. तर गोमुखापासून ती निघून गंगा जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत आली. गंगा मैया यहा है बहती, इसमे मेरा स्नान करा दो, शुद्ध करा दो, शुद्ध करा दो, असं पहिलं कळवालं. तर ही जी गंगा गोमुखातून निघाली आहे ती हृदय समुद्रापर्यंत जाऊन तिचं मिलन झालेलं आहे, कुठे कुठे वळणं घेत ती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता इंद्रप्रयाग आहे, देवप्रयाग आहे, बरेच आहेत, पण त्यांनी इथे रुद्रप्रयाग म्हटलेलं आहे कारण रुद्राशी संबंधित ते गीत आहे, म्हणजे शिवाशी संबंधित. आणि गंगा कारण ती शिवाच्या जटेतनं वाहती, गंगेचा उल्लेख आहे, आणि तिचं धरतीवरती जे येणं अवतरण झाले ते गोमुखातनं झालंय, आणि तिचं मिलन जे आहे ते फायनली हृदय समुद्रामध्ये होतं. ते हृदय समुद्र म्हणजे आज आपण बे ऑफ बेंगॉल म्हणतो, तिथे जाऊन ती त्याला मिळते. आणि त्याच्यात माझं स्नान तू मला घडव आणि शुद्ध कर, हे इंटरनल प्रोसेसचं कार्य करायला सांगितलंय. पुढे म्हटलंय हिम आलय कैलास शिखर और मानस ताल सब शीर्ष मे है.
0: ओ हो हो, किती किती वेगळं आहे आणि काय कल्पना आहे, म्हणजे काय ज्ञान आहे असं
1: खरंय. आता हे बघितलं तर आपल्याला दिसेल की आपल्याही भारताच्या उत्तर दिशेला सगळ्यात पीक वरती हिमालयन रेंज आहे, आणि तिथेच त्यालाच हिम आलय म्हटलंय, त्यामध्येच ते कैलास शिखर आहे. मानस ताल पण तिथेच उंची
0: सरोवर,
1: मानस सरोवर किंवा ताल म्हणजे तलाव तिथेच आहे, सगळं उंचावरतीच आहे. ते आपल्या इथे पण सिम्बॉलिकली बघितलं तर डोक्यामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. गंगा मैया गोमुख बदरी और केदार इस मुख मे है. आपल्या तोंडामध्ये हे आहे गंगा मैया गोमुख बद्रीनाथ आणि केदारनाथ कुठे कुठे आहे ते सांगत आले. मंदाकिनी अलकनंदा का संगम है जहां रुद्र प्रयाग में कंठ में मेरे वो ही बसा है मार्ग से होकर ऋषिकेश के हरि के द्वार हृदय में शुद्ध भाहा है. एका लाईन मध्ये त्यांची संपूर्ण जिओग्राफी दाखवली जी शरीरामध्ये कुठे कुठे काय आहे ती सांगितली. हरिद्वार जे म्हणतो ते हृदयामध्ये, हे सगळं जे आहे ते कंठामध्ये प्रवासातन हृदयापर्यंत जातं. पुन्हा ते त्यांनी दाखवलं आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली तीर्थस्थान आहे ते सांगितलंय. ये बहाव जब गुप्त हुआ और काशी होकर इलाहाबाद से नस नस में मेरे फैल गई है कर्म बहाकर ज्ञान दिलाकर मिलने जा रही शिवसागर को. जेव्हा तुम्ही तुमचा तिसरा नेत्र उघडाल आणि सतयुगाशी माझी नाळ जोडून द्याल आणि कलियुगाची माझी नाळ तोडाल तेव्हा मला गंगा मैयाचं दर्शन होईल आणि तिच्यात स्नान करून मी शुद्ध होईन आणि या सगळ्यांचं मला दर्शन होईल असं त्या गाण्यातनं सांगितलं. आणि ते गाणं यायच्या आधी मला ते शिवाचं दर्शन झालेलं होतं जे मोठ्या जागेमध्ये मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली.
0: हे म्हणजे अलौकिकच गाणं आहे. म्हणजे कुठलाही कितीही प्रतिभावान इथला या प्लॅनेटवरचा माणूस असेल तर तो असा विचार करूच नाही शकणार.
1: नाही म्हणजे त्या निमित्ताने आपण स्वतःकडे बघून असं म्हणू शकतो की आपण सामान्य आहोत कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेली गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. ओके ना. आणि आपण जे म्हणतो की सामान्य माणसाला भौतिक प्रगती आणि सुख इथपर्यंतच त्याचा विचार मर्यादित असल्यामुळे त्याला या गोष्टी कदाचित कळणार नाही किंवा या विद्वत जड असतील किंवा त्याच्या आवाक्यातल्या नसतील तर असं नाहीये. प्रत्येकामध्ये परमतत्व आहेच ना. फक्त त्याच्या जागृतीची इच्छा मनात पाहिजे, त्यासाठी समर्पणाची इच्छा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि कष्ट घेऊन सातत्याने साधना करून येणाऱ्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये सतत आतून स्थिर आणि आनंदी राहून त्यांनी त्याच्या जीवनाची मार्गक्रमणा केली पाहिजे.
0: अगदी बरोबर.
2: तर मगाशी जे रुद्र तुम्हारा या गाण्याचा मुखडा मी ऐकवला होता त्याचं पुढचं कडवं मी ऐकवतो.
0: हा.

0: वा खूप छान वाटलं. अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिकात्मकता तुम्ही समजावून सांगितलीत आम्हाला आणि ते नाथांचं गाणं म्हणजे तर खूपच कमाल होती. श्रोते हो, आज इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा, कारण कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही अशा गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशन

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. यस्य निर्वासनं बोधः स जीवन्मुक्तम् उच्यते. जीवन्मुक्त माणसाची व्याख्या करताना शुकाचार्य म्हणतात, ज्यांचं अंतःकरण हे निर्वासन झालेली आहे, कुठल्याही प्रकारची वासना ही अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. वासना जर कुठली असेल तर केवळ हरिनामाची वासना आहे, हरिभक्तीची वासना आहे. वासना ही झाली हरिरूप. हरिभक्तीची वासना ज्यांची झालेली आहे तो मनुष्य म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणून महापुरुष संशय, तिसरी गोष्ट अत्यंत दुर्लभ म्हणजे महापुरुषांचा सत्संग, ही अत्यंत दुर्लभ सांगितली. महापुरुषांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्य काय करतो, त्या संत महात्म्यांची सेवा करतो. सेवा धर्मो परम गहनो योगिनामप्य गम्य. सेवा ही अत्यंत योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योगी लोक सुद्धा संत महात्म्यांची सेवा करतात. पुढे पुलस्त्य महर्षी भीष्माचार्यांना सांगतात की बाबा, सकाळी तुला सांगितलं होतं धन कसं मिळवावं, न्याय मार्गाने धन मिळवावं, आणि अन्यायाने मिळवलेलं धन हे कसं संपूर्ण कुलाचा नाश करतं याची कथा तुला सांगितली. तेव्हा परीक्षितीने जो मुकुट धारण केला होता तो मुकुट हा जरासंधाचा होता. तेव्हा या भीष्माचार्यांनी जरासंधाचं आख्यान पुलस्त्यांच्याकडनं ऐकलेले. पुढे या रघुवंशामध्ये च्यवन महर्षींची कथा आलेली. या रघुवंशामध्ये शरीयाती नावाचा राजा होता, आणि त्या शर्यतीला वाटलं की आज आपण मुर्ग्या करण्याकरता अरण्यात जावं. म्हणून त्यांनी सैनिकाला बरोबर घेतलेले, आपली कन्या सुकन्या तिला बरोबर घेतलेले, आणि शर्यती जर कुठे गेले असतील तर वनामध्ये गेलेली. वनामध्ये गेल्यानंतर ही सुकन्या एक सुंदर सरोवर दिसलेले, सरोवराच्या भोवती एक सुंदर उपवन दिसलेले, त्या उपवनामध्ये एक वारुळ दिसली. ज्या वारुळाला दोन छिद्र आहेत आणि त्या वारुळामधून एक ज्योतीचा प्रकाश बाहेर येतोय. तेव्हा या सुकन्याला वाटलं की या वारुळामध्ये काय आहे हो, काय आहे हे पाहावं. म्हणून या सुकन्याने जरी काय केलं असेल, एक काटा घेतलेला आहे आणि तो काटा त्या छिद्रामध्ये घातलेला आहे. छिद्रामध्ये घातल्यानंतर त्या छिद्रामधून जी ज्योत बाहेर येत होती ती ज्योत त्या ठिकाणी शांत झालेली आणि त्या छिद्रामधून रक्त बाहेर यायला लागले. तेव्हा पृथ्वीवरचा वायू एकदम स्तब्ध झालेला आहे. लोकांची विसर्जनाची क्रिया ही अत्यंत स्तब्ध झालेली. तेव्हा या चव्हाण शर्यतीला काही कळेना, एकदम वायू कसं स्तब्ध झालेला आहे. तेव्हा शर्यतीने सैनिकांना पाठवलं आणि सैनिकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा वारुळातून रक्तस्राव होतो. तेव्हा ही सुकन्या भीतभीत आपल्या वडिलांच्याकडे आलेली आणि घडलेला अपराध वडिलांना सांगितलेला आहे. तेव्हा वडिलांनी सैनिकाच्या द्वारे ते वारुळ बाजूला केलेले त्या वारुळामध्ये चवन महर्षी तपश्चर्या करत होते. अस्थिमय देह शिल्लक होता. अनेक वर्ष तपश्चर्या चाललेली होती. डोक्यावरची केस पांढरी झालेली होती. तेव्हा चवन महर्षींच्याकडे पाहिलं तेव्हा हा शर्यती राजा शर्यती अत्यंत थरथर कापायला लागलेला आहे. शर्यतीने महर्षींना साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा शर्यतीने विचारलं की महाराज आपण कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं चवन महर्षी. चवन महर्षी म्हणतात तो चवन महर्षी मी आणि अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या करतोय पण आज तुझ्या मुलीच्या कृत्यामुळे माझ्या तपश्चर्येमध्ये भंग झालेला आहे. या चवन महर्षींचे डोळे फुटलेले अंध झालेले. त्याच्या सुकन्येनी टोचलेला काटा हा चवन महर्षींच्या डोळ्याला लागलेला. तेव्हा शर्यतीने चवन महाराजांना नमस्कार केले. चवन महर्षींना नमस्कार केले. महाराज तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. ते म्हणले बाबा आता मला तपश्चर्या करायची. आता जी काय तुझी कन्या आहे त्या कन्येचा विवाह माझ्या बरोबर व्हावा जेणेकरून परत मला तपश्चर्या करता येईल आणि ही माझ्या सेवेमध्ये राहील जेणेकरून पुन्हा माझ्या तपश्चर्येमध्ये कुठल्याही प्रकारचा भंग होणार नाही. तेव्हा शर्यती राजा शर्यतीच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागलेली. 16 वर्षाची अत्यंत सुकुमार असणारी सुकन्या आणि 80-82 वर्षाचे अत्यंत जर्जर असणारे म्हातारे असणारे चवन महर्षी यांच्या दोघांचा विवाह कसा हवा? पण तेव्हा सुकन्येने ऐकलं. चवन महर्षींची इच्छा ऐकली आणि सुकन्येने आपल्या वडिलांना सांगितलं. शर्यती महाराजांना सांगितलं की महाराज मला सुद्धा भोग कुठल्याही प्रकारची भोग भोगण्याची इच्छा राहिलेली नाही. आता कारण आज माझ्या हातून महर्षींचा अपमान झालेला आहे. इथून पुढचं जीवन मी या महर्षींच्या सेवेमध्ये घालेल म्हणून या सुकन्येने जरी काय केलं असेल तर वडिलांना मूक संमती दिलेली. महाराज तुम्ही आमच्या दोघांचा विवाह करून द्यावा. शर्यतीने चमन महर्षींना आणि सुकन्येला बरोबर घेतलेलं आहे आणि त्यांचा विवाह लावून दिलेला आहे. विवाह लावून दिल्यानंतर तपस्वीचा वेश धारण केलेला आहे सुकन्येने. चवन महर्षींची अनेक वर्ष तपश्चर्या केलेली. गंगेवरतून पाणी आणावं. चवन महर्षी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3 वाजता उठत असेल. या सुकन्या पती उठण्याच्या आधी पत्नीने उठलं पाहिजे. हा पतिव्रतेचा धर्म आहे. म्हणून ही सुकन्या 2:30 पहाटे 2:30 उठायची आणि संपूर्ण आश्रमाची झाडलोट करायची. महर्षी संध्याला बसायच्या आधी त्यांचं आसन लावून ठेवायचं. त्यांची ताम्रपात्र स्वच्छ करून द्यायची. अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आणि तपश्चर्येने त्या सुकन्येचा देह सुद्धा अत्यंत सुकुमार असणारा देह तेजस्वी दिसायला लागलेला आहे. पण शरीर कांती ही अत्यंत निश्चय झालेली आहे. शरीर कृश झालेलं आहे. कारण आजपर्यंत राजविलाशी जीवन जगलेलं होतं या सुकन्येने आणि अरण्यात राहायचंय. ऋषींच्या तपश्चर्येमध्ये आपली ऋषींची सेवा करायची. ऋषींच्या आश्रमामध्ये जे काही येईल ते खाऊन आपलं जीवन चालवायचं. कंदमुळं फळं खायची. कारण आज अन्नमय देह आहे आणि या ऋषींच्या आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न मिळेना. देह कृश व्हायला लागलेला आहे. गंगेवरतून जेव्हा पाणी भरायला लागायची तेव्हा पायात पाय घुटवळून 10-10 खाली बसायची. पुन्हा डोक्यावरची घागर खाली ठेवायची. आणि एके दिवशी ही सुकन्या त्या ठिकाणी एकदम पडलेली आणि पडल्याचा आवाज या चवन महर्षींना आलेला. थोड्यात आकाशातून गंधर्व त्या ठिकाणी जात होते. त्या गंधर्वांच्या बरोबर देवांचे वैद्य म्हणजे अश्विनी कुमार हे देवांच्या बरोबर निघालेले. तेव्हा अश्विनी कुमारांनी विचार केला. समोर एक आश्रम दिसतोय त्या आश्रमात आपण जावं आणि ऋषींचे दर्शन घ्यावं अशा प्रकारचा विचार या अश्विनी कुमारांनी केलेला आहे. आणि आश्रमात येऊन पाहतोय त्या ठिकाणी विचित्र अवस्था म्हणजे अत्यंत सुकुमार असणारी ही सुकन्या देह अत्यंत जर्जर झालेलं आहे. शरीर कृश झालेलं आहे आणि अत्यंत वयोवस्थ असणारे चवन महर्षींच्याकडे पाहिलं. त्यांनी विचारलं त्या सुकन्याला बाई हे महर्षी कोण? तेव्हा या सुकन्येने सांगितलं की महाराज हे चवन महर्षी माझे पती. आणि मी त्यांची पत्नी, त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या तपश्चर्येमध्ये सहाय्य करणारी मी त्यांची पत्नी. तेव्हा या अश्विनी कुमारांच्या मनामध्ये कन्येबद्दल अत्यंत मोह उत्पन्न झालेला आहे, दया उत्पन्न झालेली. तेव्हा देवांचे वैद्य असणारे अश्विनी कुमारांनी जर काही केलं असेल तर महाराजांना शरण गेलेले. महाराजांना शरण गेल्यानंतर या अश्विनी कुमारांनी महर्षींना विचारलं, बाबा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. सुकन्याला विचारलं, भाई तुला जे काय पाहिजे असेल ते मागून घे. तेव्हा सुकन्याने सांगितलं की महाराज माझ्या पतिराजांची दृष्टी परत यावी आणि माझ्या पतिराजांना पुन्हा तारुण्य प्रदान करा. तेव्हा या अश्विनी कुमारींनी तथास्तु म्हणून एक अंजन घेतलेले आणि ते अंजन या चवन महर्षींच्या डोळ्यात घातलेले. त्या अंजनामुळे या चवन महर्षींना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आणि सतेज देह धारण केलेले या चवन महर्षींनी. तेव्हा चवन महर्षींनी देह धारण केल्यानंतर या चवन महर्षींनी अश्विनी कुमारांच्याकडे पाहिलेले. अश्विनी कुमारांना सांगितलं, बाबा तुमच्यामुळं आज मला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली. तेव्हा कुमारांना तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागून घ्या. तेव्हा या अश्विनी कुमारांनी सांगितलं की महाराज इंद्रांनी आमचा यज्ञामधला हवीर द्रव्य हे आम्हाला मिळू देत नाही. इंद्रांनी हवीर द्रव्य परत घेतलेले, यज्ञातला भाग आम्हाला परत प्राप्त व्हावा अशा प्रकारची इच्छा या अश्विनी कुमारांनी चवन महर्षींच्या जवळ प्रकट केलेली. तेव्हा चवन महर्षींनी राजा शर्यतीला बोलवले आणि शर्यतीला बोलून त्या ठिकाणी एक यज्ञ आरंभ केलेला आहे. सोमयाग आरंभ केलेला आहे आणि त्या सोमयागामध्ये जेव्हा इंद्राला आहुती दिलेली, इंद्राला आहुती दिल्यानंतर इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे. आहुती ग्रहण करण्याकरता इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि इंद्राला सांगितलं, बाबा तू आजपर्यंत तुझ्या यज्ञामध्ये जे हे अश्विनी कुमार आहेत त्यांचा हविद्रव्य त्यांना परत मिळावं अशा प्रकारची इच्छा मी तुझ्या ठिकाणी प्रकट करतोय. म्हणून या शर्यतीनी इंद्राला नमस्कार केलेला आहे. तेव्हा इंद्रांनी या शर्यतीचा भाव पाहिलेला आहे आणि इंद्र प्रसन्न होऊन पुन्हा या गंधर्वांना, या अश्विनी कुमारांना त्यांचा हविद्रव्य हवीर भाग हा त्यांना देण्याचं ठरलं. पुन्हा याच्यावर महर्षींच आणि सुकन्याचा विवाह जीवन आयुष्य आहे, वैवाहिक जीवन आहे ते सुखाने चाललेलं आहे. भीष्माचार्य पुलस्त्यांना अनेक तीर्थांच वर्णन करून सांगतायत. तीर्थयात्रा, यज्ञयागादी कर्म, देवपूजा, अतिथीचा सत्कार, अतिथीपूजा, या सगळ्या गोष्टी अंतःकरणात भक्तीचा उदय व्हावा, भक्ती अंतःकरणात प्रादुर्भूत व्हावी. जोपर्यंत भक्ती अंतःकरणात होणार नाही, उत्पन्न होणार नाही, तोपर्यंत या सर्व गोष्टी व्यर्थ. भक्ती ही सुद्धा तीन प्रकारची सांगितली शास्त्रांनी. एक सात्विक भक्ती, दुसरी तामस भक्ती आणि तिसरी राजस भक्ती. सात्विक भक्ती म्हणजे काय? परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली भक्ती ही सात्विक भक्ती, जी प्रल्हादाने केलेली, परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली. म्हणून प्रल्हाद चरित्रात नवभक्ती सांगितलेली आणि ती प्रल्हादाच्या माध्यमातूनच या पृथ्वीतलावरती अवतरित झालेली. पहिली भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविधा भक्ती सांगितलेली. दुसरी भक्ती ही राजस भक्ती, कुठल्या तरी संपत्तीच्या इच्छेने, धनाच्या इच्छेने, ऐश्वर्याच्या इच्छेने केलेली भक्ती ही राजस भक्ती, जिच्या मागे काहीतरी स्वार्थ आहे. आणि तामस भक्ती म्हणजे जी अंतःकरणात अहंकार ठेवून केलेली भक्ती, मनात ईर्ष्या ठेवून केलेली भक्ती, कुणाचा तरी नाश करण्याकरता केलेली भक्ती. हिरण्यकशिपू सुद्धा भक्ती करत होता. हिरण्यकशिपू सारखी तपश्चर्या तो कोणी केलेली नाही, याचा केवळ अस्थि मात्र देह शिल्लक आहे. हिरण्यकशिपूची भक्ती ही आहे तामस भक्ती, परमेश्वराच्या नाशाकरता केलेली भक्ती. परमेश्वर जेव्हा भक्तावरची कृपा करतो तेव्हा हा कुठल्या कुळातला याचा विचार करत नाही. राक्षसांच्या वरती कृपा करतोय, संत महात्म्यांच्या वरती कृपा करतो. म्हणून म्हणतात ज्याचे भगवंत ज्याच्यावर कृपा करतो, मुकं करोती वाचालम, ज्याच्यावर भगवंताची कृपा होती तो मुका सुद्धा बोलायला लागेल. पंगुम लंघयते गुरुम, एखादा लंगडा मनुष्य एखादा पांगळा मनुष्य सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो. परमेश्वराची ज्याच्यावर कृपा आहे त्याला असाध्य असं जीवनात असाध्य असं काही नाही. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमु तत्र रूपमधिकम किं तत् सुदाम्नोधनम भक्त्या तुष्यति केवलैर न तु गुणैर् भक्ति प्रियो माधवः. त्या भक्ताजवळ त्या व्याधाजवळ ज्या व्याधानी भगवंताला पहिल्यांदा भगवान ज्या व्याधाच्या हातून भगवंताचा वध घडलेला आहे पण भगवंतानी पहिल्यांदा व्याधाला मुक्त केलेले त्या व्याधाच्या वरती कृपा केलेली त्या शिकाऱ्याच्या वरती कृपा केलेली त्या व्याधाचं काय आचरण होत तो काय ब्रह्मकुळात जन्म घेतलेला होता ज्यांनी कधी स्नान संध्यादी कर्म केलेलं नाही त्याचे आचरण काय नव्हतं पण भगवंतानी त्याला मुक्त केले. पशुयोनीत असलेल्या गजेंद्राला मुक्त केलेले जो गजेंद्र आजपर्यंत मी म्हणजे माझं शरीर आणि माझ्या संबंधी असलेले सगळं काही माझं मुलांच्या वरती आसक्ती ठेवलेली पत्नीच्या वरती आसक्ती ठेवलेली पण अंतकाळी या गजेंद्राचा जेव्हा अंतकाळ आलेला आहे नकरांनी जेव्हा या गजेंद्राचे पाय धरले नक्रस्व स्थान आसाद्य गजेंद्र मपी करशती त्या मगरांनी या गजेंद्राचे पाय धरलेले मृत्यूने गजेंद्राचे पाय धरलेले तेव्हा हा गजेंद्र सगळ्यांच्याकडे पाहतोय मुलाबाळांच्याकडे पाहतोय अंतकाळी माझं कोणी रक्षण करेल का कारण आजपर्यंत मी ज्यांना माझं मानलेलं होतं. पत्न्यांच्याकडे पाहतोय एकही पत्नी मृत्यूकाळी संरक्षण करत नाही तेव्हा या गजेंद्राच्या मनामध्ये भक्ती निर्माण झालेली परमेश्वराविषयी बाबा आजपर्यंत मी माझं म्हणत होतो पण अंतकाळी माझं कोणी नाही अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून तेव्हा या गजेंद्राने अंतकाळी त्या सरोवरातलं कमल घेतलेले आणि भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित केलेले हे गोविंद राखो शरण अब तो जीव राहणारे कान नाक डुबने लागे हरी हरी पुकारे. जेव्हा या गजेंद्राच्या नाकाडोळ्यात पाणी चाललेले तेव्हा या गजेंद्राने अंतकाळी काय केलं असेल तर परमेश्वराचं स्मरण केलेले अंतिमती सागतीही अंतकाळी जी बुद्धी असते अंतकाळी जशा प्रकारची वासना असते त्याच प्रकारच्या वासनेनी मनुष्य दुसऱ्या जन्मामध्ये जन्म घेतो. तेव्हा पशुकुळात असलेल्या या गजेंद्राला गजेंद्राचं सुद्धा भगवंतांनी मुक्त केलेले भगवंतांनी गजेंद्राच्या वरती कृपा केलेली का जातीर विदुरस्य यादव पते. आता हा विदूर म्हणजे दासीकुळात जन्माला आलेला पण या विदुराच्या वरती सुद्धा भगवंतांनी कृपा केलेली. भगवंत हे कृपा करण्याच्या वेळेला हे पाहत नाहीत की हा ब्राह्मण कुळातला आहे का हा दासी कुळातला आहे हा क्षत्रिय कुळातला आहे का हा शूद्र कुळातला आहे. ध्रुवाचं वय काय होतं वयाच्या 5व्या वर्षी ध्रुवानी जर काय केलं असेल भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे. उग्रसेनाचं असं काय पौरुषत्व होतं त्या उग्रसेनावरती सुद्धा भगवंतांनी कृपा केलेली. भक्त्या तुष्यति केवलं नति गुणैर् भक्तिप्रियो माधवः. भगवान भक्ताची गुण पाहत नाही भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तसा हरी. भगवंत कशाने आकळले जाणार आहे तर केवळ भक्तीने आकळले जाणार आहे. रामदास स्वामी म्हणतात काय भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ तेजुनी भावे कासू तुझी धरावी. बाबा आजपर्यंत सगळ्यांच्या वरती आसक्ती ठेवलेली पण अंतकाळी कुणाकडचं नाही म्हणून भगवंता अंतकाळी काय कर तर माझ्या मुखातून नामस्मरण होईल भक्तीनी भगवंत प्राप्त होणार आहे. त्याच भक्तीनी रुक्मिणीनी भगवंताला कसे प्राप्त करून घेतलेले ही कथा या ठिकाणी वर्णन केलेली. राजा भीष्मक म्हणजे विदर्भ देशाचा राजा म्हणजे अमरावती हल्लीचा अमरावती विदर्भ देशाचा राजा भीष्मक त्याला 4 मुलं आणि 1 मुलगी त्यातल्या ज्येष्ठ मुलाचं नाव रुक्मी आणि मुलीचं नाव रुक्मिणी. हा भीष्मक राजा उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवतोय. या भीष्मकाने विचार केला की आता रुक्मिणी ही कशी युवती झालेली आणि लग्नाकरिता योग्य वेळ तिची आलेली तेव्हा आपल्या ज्येष्ठ मुलाला विचारावं रुक्मीला विचारा की बाबा तुझी बहीण आता काय योग्य वेळात आलेली हिचा द्वितीय आश्रमात दुसरी द्वितीय द्वितीय आश्रम ग्रहण करण्याकरता ही आता अनुकूल झालेली. तेव्हा या रुक्मीचं दुर्योधनावरती अत्यंत प्रेम होत. तेव्हा दुर्योधनाचा जो मुलगा आहे त्या मुलाबरोबर या रुक्मिणीचा विवाह व्हावा अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केलेला आहे शिशुपालाबरोबर. शिशुपालाबरोबर या रुक्मिणीचा विवाह व्हावा अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केलेला आहे. आणि हा रुक्मी आपल्या पित्याला सांगतोय की महाराज शिशुपाल कसा आहे अत्यंत धुरंधरी. तेव्हा आपली बहीण ही शिशुपाला द्यावी अशा प्रकारचा विचार या रुक्मिणी केला आणि ही गोष्ट मात्र रुक्मिणीला मान्य नव्हती. रुक्मिणीनी स्वतःच्या मनाने जर कोणाला वरला असेल तर चतुर्भुज नारायणाचं वर्णन केलेलं आहे. या रुक्मिणीनी निश्चय केलेला आहे किंवा मी विवाह करणार असेल तर भगवान कृष्णांच्या बरोबर विवाह करणार आहे. आणि माझा विवाह जर शिशुपालाबरोबर झाला तर मी माझा देह एक क्षणभर सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा या रुक्मिणीने विचार केला की बाबा भगवंताच्या बरोबर विवाह करायचा आहे तर आता आपण काय केलं पाहिजे. तेव्हा तिने पहिल्यांदा ब्राह्मणाला शरण केली. माझ्या इच्छा परिपूर्ण जर कोणी करणार असेल तर ब्राह्मणच करणार आहे कारण पूर्वजन्मामध्ये सीतेचा विवाह ब्राह्मणांच्यामुळे झालेला आहे. भगवान रामचंद्र म्हणतात विप्रप्रसादात धरणीधरोहम विप्रप्रसादात कमलावरोहम विप्रप्रसादात अजिताजितोहम विप्रप्रसादात मम राम नाम. मी या ब्राह्मणांच्या अनुग्रहामुळे या अयोध्येचं राज्य मिळवलेले. ब्राह्मणांच्या कृपा आशीर्वादामुळे मी या सीतेचं पाणीग्रहण केलेले. आणि याच ब्राह्मणांच्या कृपा आशीर्वादामुळे मी अजय असणाऱ्या रावणांच्या वरती विजय प्राप्त करून घेतलेला आहे. तेव्हा माझा आद्य दैवत जर कोणी असेल तर ब्राह्मण आहेत. तेव्हा या रुक्मिणीने विचार केला आपण ब्राह्मणांना शरण जावं. तेव्हा नित्य या भीष्मक राजाच्या राजवाड्यात देवपूजा करण्याकरता कोणी येत असेल तर सुदेवनाचा ब्राह्मण त्या ठिकाणी होते. नेहमीप्रमाणे सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आलेले आहे. आणि पूजा करण्याकरता आल्यानंतर या रुक्मिणीने पहिल्यांदा काय केलं असेल तर ब्राह्मणाला शरण केलेली. नमोस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शूरूर्बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. ब्राह्मण देवाची प्रार्थना केलेली आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा आयुष्मती भव अशा प्रकारचा आशीर्वाद सुदेव ब्राह्मणांनी दिले आहे. आणि जेव्हा ही हात जोडून उभा राहिली की महाराज तुमचा आशीर्वाद सत्य हो. आणि या रुक्मिणीच्या गळ्या डोळ्यातून घळाघळा आश्रू व्हायला लागले. आज सुदेव ब्राह्मणांना काही कळे ना किंवा रुक्मिणी दररोज मला नमस्कार करता येते पण नित्य तिचं मुख कमल कसं आहे अत्यंत प्रसन्न दिसत. पण आज रुक्मिणी काहीतरी खिन्न दिसते. तेव्हा त्या रुक्मिणीला विचारलं भाई रुक्मिणी तू आज खिन्न का करतेस. तेव्हा त्या रुक्मिणीने सांगितलं किंवा माझा ज्येष्ठ बंधू आहे रुक्मी त्यांनी माझा विवाह शिशुपालाशी करण्याचं ठरवलेलं आहे आणि हा विवाह मला मान्य नाही. महाराज मी जर कोणाचं वर्णन केलं असेल माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण पती मिळावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा यासुदेव ब्राह्मणांनी सांगितलं भाई तुझी जशी इच्छा असेल तरी तशी परिपूर्ण होईल. म्हणून तू काय कर एक काही मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप कर जेणेकरून तुझी इच्छा परिपूर्ण होईल. कात्यायिनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतन देवी पती मे कुरुते नमः. अशा प्रकारचा गुरुमंत्र दिला आणि रुक्मिणीला सांगितलं बाबा रुक्मिणी तू या मंत्राचा जप कर जेणेकरून भगवान हे कसे आहेत सर्वांतरयामी तुझ्या अंतरकरणातली भावना ते जाणून निश्चित तुझं पाणी ग्रहण करतील. तेव्हा या रुक्मिणीने जर काय केलं असेल ब्राह्मणांच्या आशीर्वादाप्रमाणे त्या मंत्राचा जप सुरू केलेला आहे आणि 7 श्लोकांनी युक्त असलेलं पत्र या सुदेव ब्राह्मणाच्या जवळ दिलेलं आहे. जणू काही तिने भगवंताने भगवंताच मनानेच पाणी ग्रहण केलेलं आहे आणि या 7 श्लोकाच्या द्वारे भगवंताच्या बरोबर सत्यपदी केलेली. तेव्हा सुदेव ब्राह्मणांना सांगितलं की महाराज तुम्ही माझं कार्य करा हे पत्र भगवंताला नेऊन द्या कारण माझा विवाह निश्चित झालेला आहे आणि आता वेळ फार कमी आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणांनी विचार केला जर या रुक्मिणीची इच्छा पूर्ण नाही झाली तर ही रुक्मिणी काय होईल. या ठिकाणी गतप्राण होईल आणि त्या कन्या कन्याच्या हत्येचं पातक मला लागेल म्हणून हे पत्र त्या सुदेव ब्राह्मणाने घेतलेले आणि सुदेव ब्राह्मणाचं कुठे निघाला असेल तर द्वारकेला निघालेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। दाजी शास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसहित कोकणातून अक्कलकोटला आला होता। स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला। स्वामींची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावलं रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले। ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितलेली नव्हती, तो फक्त मूकपणे स्वामींची सेवा करीत होता। त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती। एक दिवस सकाळी दाजीशास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता। त्याची पत्नी स्वामींचे चरण धूत होती। इतक्यात अक्कलकोटाजवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपले तीन मुलांना घेऊन आला आणि स्वामींचं दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला। तो दारिद्र्याने गांजला होता, खायला अन्न नव्हतं। स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे दोन घास पोटात पडतील ह्या हिशेबाने तो तेली आला होता। स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली, लिंबे इकडे ये, तेल्याबरोबर आलेली ही तीन मुले तुझीच आहेत। पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस, त्या मुलांना जवळ घे। स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली, परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आलं। मुलंसुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली। तो वृद्ध तेली आनंदाने बहरून आला, कारण त्याच्या बायकोचं नाव तर लिंबाच होतं। शेवटच्या मुलाच्या बाळंतपणात लिंबा मरण पावली होती। ही तीनही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती, परंतु उफाळून आलेलं ब्राह्मण पत्नीचं पुत्र प्रेम सुद्धा अपूर्व होतं। मग स्वामी म्हणाले, लिंबे तू ह्या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा। घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास, तो तू तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक, म्हणजे त्याचं जन्माचं दारिद्र्य संपेल आणि तुला सुद्धा पुत्र होईल। स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या घरी गेले। ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणलं आणि आश्चर्य म्हणजे तिथे धनाने भरलेला मातीचा घट होता। स्वामींचे शब्द सत्य ठरले। मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आले, स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेले। थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला। स्वामींनी दोघांचंही दुःख हरण केलं होतं। स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोट भर घुमू लागला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, दुःख आणि संकट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेली असतात, त्यापुढे माणसाला काही सुचत नाही। खूप वेळेला मग वाटतं की आयुष्य संपलं तर बरं होईल, ह्यावर उपाय काय? एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कोणालाच वाचता येत नाहीत, फक्त संत पुरुषच त्या रेषा वाचू शकतात। म्हणून त्यांनाच शरण जावं, तरच दुःखाला विराम मिळतो। संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात, नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करतं, म्हणून नामस्मरण करा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1